नमस्कार धाराशिव, सुप्रभात श्रोते हो. FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948 अर्थातच 27 जून 2026. आजच्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ मैत्रीण स्वप्नाली झाडे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीनं. ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगल धून.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मंगल धून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता संक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांनी गायलेलं, राम कदम यांनी संगीत दिलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांच्या आवाजात नीलकंठ अभ्यंकर यांनी संगीत दिलेली भक्तिरचना.

मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं लक्ष्मण सोनटंके यांचं भक्तिगीत, संगीत आनंद शिंदे यांचं.

कार्यक्रमात आत्ताच आपण प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं, आनंद शिंदे यांनी संगीत दिलेलं लक्ष्मण सोनटक्के यांचं भक्तिगीत आपण ऐकलत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: कैलासवासी रूपाबाई विश्वनाथराव गुंड यांच्या 23व्या पुण्यस्मरणानिमित्त
2: शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पाडोळी आकुबाई येथील आकुबाई मंदिर परिसरात
1: आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन होत आहे.
2: या कीर्तनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रूपामाता परिवाराने केले आहे.
0: मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात समूह स्वरातील देशभक्तीपर गीतरचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 6:35 होत आहेत. आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात सोयाबीन पेरणी पद्धत याविषयी माहिती. संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर ठीक 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 6:55. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40

40 मिनिटांनी आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज सकाळी ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सकाळी ठीक 10:00. 10:30 गीतांजली या मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आज सकाळी ठीक 11:00 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात डॉक्टर प्रभा अत्रे यांनी गायलेला राग देसी प्रसारित करू. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू.

दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 सातारा जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी ठीक 5 एक ही फिल्म से हा कार्यक्रम. या कार्यक्रमात आज मणी या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. 5:30 युववाणी हा युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मिश्र संगीत हा कार्यक्रम. 6:30 घे भरारी या युवक मित्रमैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात जलतरण युवापट्टू सिद्धेश बाळकृष्ण भवर याची रागिनी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार यांचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी प्रसारित होईल. 8:00 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या आपण ऐकू शकाल. रात्री ठीक 9:00 विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करू. रात्री ठीक 10:00 श्रोत्यांच्या मनपसंद गीतांचा कार्यक्रम मराठी पत्रगीत प्रसारित होईल. या सर्व कार्यक्रमाबरोबरच हिंदी इंग्रजी मराठीतून बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू.

तर श्रोते हो, ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. सकाळचे ठीक 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या

0: क्लिनिकची कार्टिलेज रीजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
2: नमस्कार. भारताच्या पोलिओ विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
1: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दर वेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी. यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.
3: कृषीवाणी या कार्यक्रमात आज ऐकूयात सोयाबीन पेरणी पद्धत याविषयी माहिती. संकलन निवेदन संजय पाटोळे यांचं.
4: नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, रुंद व रंबा सरी पद्धतीनं सोयाबीनची पेरणी आपण केल्यास निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो. या संदर्भातच आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूनो, जिरायती किंवा बागायती पीक पद्धतीमध्ये शिफारशीप्रमाणे एकेरी रोपांची संख्या असणं हा पीक उत्पादनाचा पाया आहे. प्रत्येक 2 ते 3 किंवा 4 ओळीनंतर सरी काढल्यामुळं एकूण क्षेत्रामध्ये कमी ओळी पेरणी होतील, कमी बियाणं लागेल असा बहुतेक शेतकऱ्यांचा समज आहे. परंतु सोयाबीनचे पीक 100 ते 115 दिवसाचे असल्यामुळं यंत्राने 1 बाय 1 फूट आकाराची सरी घेणं अपेक्षित आहे. या प्रमाणात पेरणी केल्यास प्रत्येक ओळीतील अंतर 18 इंच मिळतं आणि सलग पेरणीप्रमाणे ओळींची संख्यासुद्धा आपल्याला मिळते. शेतकरी बंधूनो, पावसाच्या पाण्याचे सरीमध्ये संवर्धन होते. अधिक पाऊस पडल्यानंतर पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होतो, पिकाची वाढ चांगली होते. यांत्रिक पद्धतीनं अंतर्मशागत करता येते. पीक उत्पादनात 20 ते 30% वाढ या रुंद व रंबा सरी पद्धतीनं सोयाबीनची पेरणी केल्यानंतर होऊ शकते. बहुतांशी शेतकऱ्यांकडे बैलचलित बळीराम नांगर आहेत, तसेच बैलचलित तिफन वापरून शेतकरी पेरणी करतात. या दोन अवजाराने सुद्धा रुंद व रंबा सरी पद्धतीसारखी पेरणी आपल्याला करता येते. पेरणीपूर्वी पाऊस पडल्यानंतर शेतात 4.5 फूट अंतरावर बळीराम नांगराने सरी काढाव्यात. सरी काढताना सरीचे फाळ 1 फूट रुंद ठेवावेत, जेणेकरून 1 ते 1.25 फुटाची सरी निघू शकेल. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर बळीराम नांगराने तयार झालेल्या वरांब्यावर पेरणी करावी. हैदराबाद येथील मध्यवर्ती कोरडवाहू शेती संशोधन संस्थेनं विकसित केलेल्या ट्रॅक्टर चलित टोकन यंत्रास 2 सरी नांगर बसवून सदर यंत्र तयार केलेलं आहे. हे 4 फणी यंत्र असून याच्या सांगाड्यावर 2 सरी नांगर बसविलेले आहेत. या यंत्राच्या सांगाड्यावर 1 पेटी बसवलेली आहे. त्या पेटीत खत आणि बियाणांसाठी असे 2 मुख्य भाग केलेले आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार प्रत्येकी 4 भाग केलेले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बियाणे आणि खतपेटी दिलेली आहे, त्यामुळं आंतरपीक सुद्धा पेरणी करता येते. बियाणे पेरणीसाठी तिरपी प्लेट तर खत पेरण्यासाठी उभी प्लेट बसवण्यात आलेली आहे. यंत्रामध्ये विविध पिकांच्या पेरणीसाठी स्वतंत्र प्लेट दिलेल्या आहेत. आवश्यकतेप्रमाणे खताचे प्रमाण कमी जास्त करता येते. या टोकन यंत्राने सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका, भुईमूग, कांदा आदी पिकांची पेरणी करता येते. शेतकरी बंधूंनो, पेरणीसाठी ट्रॅक्टर चलित रुंद वरंबा सरी टोकन यंत्राचा जोडणीने आपल्याला पेरणी केल्यास निश्चित फायदा होतो. शेतकरी सोयाबीनची पेरणी शिफारशीप्रमाणे 18 इंच अंतरावर करतात. त्याकरिता ट्रॅक्टर चलित रुंद वरंबा सरी टोकन यंत्राधारक शेतकऱ्यांनी याप्रमाणे यंत्राची जोडणी करून पेरणी करावी. ती म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टरच्या मागील टायरमधील अंतर अश्वशक्तीच्या प्रकारानुसार

0: कमी जास्त असते. त्यामुळं यंत्राची जोडणी केल्यानंतर सरी नांगर ट्रॅक्टरच्या मागील टायरच्या मध्यभागी आहे की नाही याची आपण पाहणी करावी. नसेल तर मागील टायर काढून पलटी करून बसवावे. टायरच्या मध्यभागी सरी नांगर घेतल्यामुळे पेरणीनंतर जमीन वापशावर असताना या यंत्रानं आंतर मशागत करता येते. तसेच ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्राने फवारणी करता येते. त्यामुळं वेळ आणि मजुरांची बचत होते. तेव्हा शेतकरी बंधूंनो, बैल चलित अथवा ट्रॅक्टर चलित यंत्राद्वारे जरी आपण सोयाबीनची पेरणी रुंद वरंभा सरी पद्धतीने केली तर निश्चित आपल्याला सोयाबीनच्या पिकापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आज सोयाबीन पेरणी पद्धत याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन होतं संजय पाटोळे यांचं. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा पर्यावरणावर आधारित कार्यक्रम. हे दोन्हीही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: अशा रीतीने कर्तव्य जे आपले आहे की त्या कर्तव्यामध्ये कसूर ही दिसून येते,
1: म्हणजे ज्या गोष्टीला प्रायोरिटी दिली पाहिजे ते मागे पडतं
0: पडतात. हो, एखादा समजा नोकरीवर जाणारा असेल तर तो बऱ्याच वेळेला या नशेच्या आधी नसल्यामुळे त्याचे सुद्धा ॲब्सेंटिझम हे खूप कॉमन कारण आहे. हे होता होता कुटुंबावरती सुद्धा त्याचे विपरीत परिणाम होतात. बरेचसे जे व्यसनी अंमली पदार्थ आहेत त्याच्यामुळे एक प्रकारचं संशयी वातावरण मनामध्ये येतात, संशयाचे विचार येतात आणि मग त्या अनुषंगाने भांडणं सुरुवातीला, मग मारहाण आणि अगदी जीवावर उठणं वगैरे अशा कृती त्याच्यातून घडू शकतात. तर एकंदरीत म्हणजे जे वैयक्तिक म्हणून जबाबदाऱ्या असतात त्याच्यामध्ये ती व्यक्ती पाठी पडते आणि त्याचबरोबर चार चौघात जाऊन जे सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्यांमध्ये सगळं मागे पडतो माणूस. बऱ्याच वेळेला कसं असतं ही जे अंमली पदार्थाचे व्यसन जडतात त्यावेळेला इतरही मानसिक समस्या त्यांना उद्भवतात, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया सारख्या किंवा सायकोसिस आम्ही म्हणतो, अँग्झायटी, अशा गोष्टी त्यांच्यामध्ये दिसून येतात आणि एकंदरीत तो त्या जे वावटळ निर्माण होतं त्याच्यामध्ये खेचला जातो.
1: पर हे सगळे झाले दुष्परिणाम, पण एखाद्या व्यक्तीला जर लक्षात आलं की आपण याच्यापासून दूर राहायला पाहिजे तर अशा वेळी त्या व्यक्तीनं काय प्रयत्न करावेत?
0: आता याच्यामध्ये पहिला टप्पा आहे म्हणजे मान्य करणं, मी या गोष्टीमध्ये अडकलोय. एकदा का तिची व्यसनाचे विड्रॉल सिम्पटम्स कमी झाले की मग त्याच्यावर ग्रुप थेरपी किंवा काउन्सिलिंग असतात किंवा सायकोथेरपी आम्ही म्हणतो ती करावी लागते. ती केल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळतात, वीक पॉइंट कळू शकतात. ते वीक पॉइंट्स असतील तर त्याच्यावर मात करता येते किंवा स्ट्रॉंग पॉइंट्स असतील तर ते अधिक कसे बळकट करता येतील याकडे लक्ष देऊन मग तो प्रवास सुखकर होऊ शकतो. पण याच्यामध्ये त्याचे जे मित्र आहेत किंवा आप्तेष्ट आहेत, कुटुंबातील सदस्य आहे, यांनी थोडं त्याला मदत करणं गरजेचं आहे, समजून घ्यायला पाहिजे की हा एक आजार आहे आणि तो आजारी आहे. तर त्याला त्या त्या टप्प्याप्रमाणे काळजी जर घेतली आणि त्याला प्रोत्साहित केलं तर तो या व्यसनांपासून किंवा या अंमली पदार्थांपासून दूर राहू शकतो.
1: तर श्रोते हो, अंमली पदार्थांमुळे होणारं नुकसान, जी हानी होते त्या संदर्भात, त्यावर काय उपचार करता येतील याही संदर्भात आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेबेकर यांच्याकडून अतिशय सविस्तर अशी माहिती घेतलीत, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया. डॉक्टर, आपण इथे आलात आणि अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने अतिशय महत्वाची माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण वन्यजीवांचे आपल्या निसर्गात काय महत्त्व आहे ते जाणूया. जेव्हा आपण वन्यजीवांचं रक्षण करतो तेव्हा आपण पृथ्वीवरील जीवनाचं रक्षण करतो. पक्षी, प्राणी, कीटक, सरीसृप, मासे, कासव, साप, झाडं आणि सूक्ष्मजीव हे सर्व मिळून पृथ्वीवरील जीवनचक्र चालवतात. आज मानव स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, परंतु सत्य हे आहे की मानव निसर्गावर अवलंबून आहे, निसर्ग मानवावर अवलंबून नाही. जर वन्यजीव आणि नैसर्गिक परिसंस्था नष्ट झाल्या तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. निसर्गातील प्रत्येक जीव अन्नसाखळीचा भाग आहे. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवतात, तर कीटक, पक्षी आणि सूक्ष्मजीव परिसंस्थेतील विविध प्रक्रिया चालू ठेवतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर संपूर्ण अन्न साखळी विस्कळीत होऊ शकते. अनेक पक्षी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात, त्यामुळे नवीन जंगले निर्माण होतात. हॉर्नबिल, बुलबुल, बारबेट, कबूतर यांच्यासारखे पक्षी जंगल पुनर्निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. अनेक पक्षी दररोज शेकडो कीटके खातात. बीटर, ड्रॉंगो, सॉलो, वॉबलर यांच्यासारखे पक्षी शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गिधाड, गरुड, घार यासारखे पक्षी स्वच्छता दूत आहेत. काही वर्षापूर्वी भारतात लाखो गिधाडे होती, परंतु दुधाळ जनावरांना दिल्या जाणाऱ्या डायक्लोफिनाइक या औषधामुळे गिधाडांची संख्या 95% घटली. वन्य प्राण्यांचे पण महत्त्व आहे. वाघ, बिबट्या, रानकुत्री आणि इतर शिकारी प्राणी जंगलाचा समतोल राखतात. जर जंगलात वाघ नसतील तर हरणांची संख्या वाढेल, गवत आणि झाडांची पुनर्निर्मिती कमी होईल, जंगलाचे नुकसान होईल. म्हणूनच शिकारी प्राणी हे जंगलाचे रक्षक आहेत. कीटकांचे पण खूप महत्त्व आहे. मधमाशा आणि परागीभवन ही निसर्गातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. जगातील सुमारे 75% फुलझाडं आणि 35% जास्त अन्न पिकं परागीभवनासाठी मधमाशांवर अवलंबून आहेत. मधमाशा नसतील तर काय होईल? तर अन्न उत्पादन कमी होईल, जैवविविधतेचा ऱ्हास होईल. आता आपण सरीसृपांबद्दल पण थोडं जाणून घेऊया. साप, पाल, सरडे, घोरपड आणि इतर सरीसृप कीटक नियंत्रणात मदत करतात. ते अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. सापांचं महत्त्व म्हणजे भारतात सापांविषयी अनेक गैरसमज आहेत. प्रत्यक्षात बहुतेक साप विषारी नसतात. साप हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत, कारण ते उंदीर नियंत्रण करतात. एक उंदरांची जोडी वर्षभरात शेकडो पिल्ले निर्माण करू शकते. एका सापामुळे वर्षभरात जवळपास 1000 उंदरांचे नियंत्रण होते. आज जगातील जवळपास 50% शेतीचं नुकसान उंदरांमुळे होऊ शकतं जर त्यांचे नैसर्गिक शत्रू साप कमी झाले तर. आपण वापरलेली रासायनिक खते आणि कीटकनाशके ह्यामुळे उंदीर मरतात, साप मरतात, गांडुळे मरतात, शेती उपयुक्त सूक्ष्मजीव नष्ट होतात, परिणामी मातीची सुपीकता कमी होते. म्हणून सेंद्रिय शेती करा, गांडूळ खत वापरा, जैविक खतांचा वापर करा, ही काळाची गरज आहे. कासव ही जल परिसंस्थेतील स्वच्छता कर्मचारी आहे. ती मृत जैविक पदार्थ खातात, जलाशय स्वच्छ ठेवतात आणि परिसंस्थेचा समतोल राखतात. मासे जलसंसाधनांचे आरोग्य टिकवतात.

0: पाण्याच्या गुणवत्तेचे निर्देशक मानले जातात. आता सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे प्लास्टिकबद्दल बोलूया. प्लास्टिक हे पाऊस कमी होण्याचे थेट कारण नसले तरी त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. पक्षी वाचले तर जंगल वाचतील, मधमाशा वाचल्या तर अन्न वाचेल, साप वाचले तर शेती वाचेल, कासव आणि मासे वाचले तर पाणी वाचेल, आणि वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. म्हणून वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

एफ एम बँडच्या 101.3 दशांश मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

0: देशातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा. यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण उद्याच्या भविष्याचे. 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथ वर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या. वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळखी पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
5: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर कामापुरता मामा या चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

0: जिव्हाळा या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत. श्रोतेहो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया. येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील

मित्र मनोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना तिथून पडते नाण्यावरती सारी वानर सेना सारी वानर सेना

पैसा अस्का मान मरा तर सलाम करतील सारे अधनावस्था पाहुल म्हणतील दूर निघोनी जारे दूर निघोनी जारे हात करावा बोला तेव्हा पुढचं बोला.

कळत नकळत या चित्रपटातील रवींद्र साठे आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं आनंद मोडक यांनी संगीत दिलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, यासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आवाहन. राजपत्रित पदांसाठी वर्षातून दोन किंवा अधिक परीक्षा घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल विविध कार्यक्रमातून अभिवादन. मोहर्रमनिमित्त ठिकठिकाणच्या मिरवणुकांमध्ये नागरिकांचा श्रद्धापूर्वक सहभाग आणि पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा भारतावर 34 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आध्यात्मिक गुरु, युवक आणि महिलांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही शहा यांनी केलं. भारताला येत्या 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोहोचेल असंही ते म्हणाले.
1: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन काल पाळण्यात आला. या अनुषंगानं युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयानं नशामुक्त युवा या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय नशामुक्ती प्रश्नमंजुषा कालपासून माय भारत संकेतस्थळावर सुरु केली आहे. हे डिजिटल संकेतस्थळ युवकांसाठी 15 जुलैपर्यंत खुलं राहणार आहे. याच अनुषंगानं नशामुक्त भारत अभियान सर्वत्र राबवण्यात आलं. नशाबंदी मंडळाचे मराठवाडा विभाग संघटक भाऊ पठाळे यांनी युवकांना आणि पालकांना विशेष आवाहन केलं. ते म्हणाले,
2: अंमली पदार्थ ज्यामध्ये दारू, गांजा किंवा काही पदार्थ असे येतात की ते आपल्याला लवकर समजत नाही. विशेषतः युवकांना आणि लहान मुलांना माझं आव्हान असेल या निमित्ताने की काही चॉकलेट्स जे आहेत ते खूप आकर्षक आहेत आणि खायला त्यामुळं गोडी पण वाटते, परंतु त्यात नशिले पदार्थ असतात आणि त्यामुळं आपल्याला अंमली पदार्थाची सवय लागू शकते. म्हणून पालकांना पण नम्र विनंती आहे की आपला पाल्य हा शाळेत जाताना, महाविद्यालयामध्ये जाताना त्याचं नॉर्मल वागणं आहे की नाही हे तपासून घ्यावं.
0: आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त काल धुळे इथं 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी

कृत्रिम बुद्धिमत्ता, अणू, अंतराळ आणि क्वांटम तंत्रज्ञान ही भविष्यातल्या विकासाची आणि जागतिक स्पर्धेची दिशा ठरवणारी महत्वाची क्षेत्र असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम अभियानाच्या पहिल्या 3 वर्षातच आपल्या निम्म्याहून अधिक उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचं त्यांनी सांगितलं. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR मधल्या 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्वपरीक्षा वर्षातून 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी ही माहिती दिली. 2

0: परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं त्यांनी सांगितलं. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांनाच सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही भीमनवार यांनी दिली.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद तसंच महापालिकेच्या वतीनं काल मिल कॉर्नर इथल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नांदेड इथं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार अमर राजूरकर यांच्या हस्ते समता दिंडीचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र कुलगुरू डॉ अशोक महाजन यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं काल समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. देशभरात काल मुहर्रम पाळण्यात आला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. मोहरम निमित्त ठिकठिकाणी ताजिया मिरवणूक काढण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर शहरात मोहरम निमित्त विविध भागातून सवाऱ्या निघाल्या. मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव त्यात सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांनी अत्यंत शांततेत धार्मिक परंपरांचं पालन करत एकात्मता आणि शांततेचा संदेश दिला. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी काल पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0: उद्या 28 तारखेला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होऊन 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या मोहिमेसाठी अत्यंत व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुमारे 283,370 बालकांपर्यंत आपल्याला पोलिओ लस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी जिल्हाभरामध्ये 2,241 पोलिओ बूथ आपण उभारणार आहोत. त्यासाठी किमान 500 सुपरवायझर आणि पोलिओ लस झाल्यानंतर होम व्हिजिट साठीही आपल्याला किमान 2,235 टीम काम करणार आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास 538 सुपरवायझर हे काम करणार आहेत.
0: परभणी शहर महापालिकेत कार्यरत 3 मुकादम आणि 3 सफाई कामगारांची स्वच्छता निरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. लाडपागे समितीच्या शिफारसींनुसार हे आदेश देण्यात आले. महापौर सय्यद इक्बाल, आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते हे पदोन्नती आदेश प्रदान करण्यात आले. परभणी जालना रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीमुळे आजपासून येत्या 29 सप्टेंबर दरम्यान अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे. हे काम दर आठवड्याला रविवार, सोमवार आणि शुक्रवार वगळून अन्य 4 दिवशी होईल. यानुसार धर्माबाद मनमाड ही रेल्वे येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मनमाड ते नांदेडपर्यंतच धावणार असून इतर गाड्यांच्या वेळेत तात्पुरता बदल झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेनं जालन्याहून कर्नाटकात येलहंका इथं विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर रविवारी जालना इथून सायंकाळी 7:20 निघेल तर परतीच्या प्रवासात येलहंका इथून प्रत्येक सोमवारी रात्री 11:30

0: भारत आयर्लंड यांच्यात दोन टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत काल पहिल्या सामन्यात आयर्लंडनं 34 धावांनी विजय मिळवला. आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 182 धावांचं आव्हान गाठताना भारतीय संघ 19व्या षटकातच 148 धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे. हवामान. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन. राजपत्रित पदांसाठी वर्षातून दोन किंवा अधिक परीक्षा घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. आणि पहिल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात आयर्लंडचा भारतावर 34 धावांनी विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँड 7:20 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित गीत शिवराज्याभिषेक.
2: सादर करत आहोत सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन प्रस्तुत शिवराज्याभिषेक गीत.
3: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
2: स्टुडिओ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई.

0: श्रोतेहो, आताच आपण शिवराज्याभिषेक गीत ऐकलं. या गीताचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
1: शिवराज्याभिषेक गीत आपण ऐकलं प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलो हर्ट्स वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेहो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते तर होतेच, पण त्याचबरोबर ते आधुनिक शेती, जलसंधारण, सहकार, उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाचे सुद्धा शिल्पकार होते. रयतेच्या समृद्धीसाठी, शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना शिक्षणासोबतच सन्मान आणि समान संधी मिळाव्यात, तसेच सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवावं यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या ध्येयातून प्रेरित होऊन त्यांनी अनेक लोकहितकारी आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले होते. अशा या लोककल्याणकारी राजाच्या बहुआयामी कार्याचा उलगडा करण्यासाठी आजही आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉक्टर जे के पवार सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय आणि समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्याचा समाजावर नेमका कसा परिणाम झाला होता?
1: शाहू महाराजांच्या काळामध्ये 80% लोक हे शेतीवरती अवलंबून होते.
0: हो,
1: बहुसंख्य लोक शेतीवरच आपली उपजीविका करीत होते. अर्थात शेतीमध्ये अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अज्ञान, त्यांचा अशिक्षितपणा, भांडवलाची कमतरता, शेताचा लहान आकार, शेतमाल विकण्याबाबत संघटनेचा अभाव, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या. शाहू महाराजांनी या सर्व समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केलेले दिसून येतात. पहिली गोष्ट, शेतीसुद्धा करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि म्हणून शाहू महाराजांनी शेतीविषयक शिक्षणाच्या सोयी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेल्या आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण ज्या शाळांमध्ये दिलं जायचं त्याच ठिकाणी शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण दिलं जात होतं. शेती ही वर्षभर केली जावी यासाठी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले गेले होते, त्याबद्दलचं शिक्षण दिलं जात होतं.
0: अच्छा.
1: आधुनिक पद्धतीनं शेती केली जावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे शोधून काढलेली होती आणि ती सर्व अवजारे शेतकऱ्यांना पुरवली जायची. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारचे अवजारे जे निर्माण केली गेली होती, या अवजारांचा वापर कसा करायचा याच्यासाठी म्हणून अधिकारी नेमले गेलेले होते.
0: अच्छा.
1: की जे अधिकारी त्या शेतकऱ्यांना त्याचं डेमो

0: दाखवण्याचा कार्य करीत होते. अशा अनेक गोष्टी केलेल्या दिसून येतात की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अधिक सहाय्य केलं जावं, कृषीविषयक प्रदर्शनं भरवलेली आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचं त्यांना ज्ञान मिळावं, त्यामध्ये शेतीस उपयुक्त असणाऱ्या पशुधनांचंही त्या प्रदर्शनामध्ये सहभाग असायचा, अधिक चांगल्या प्रकारे शेती करणाऱ्यांसाठी म्हणून बक्षीस योजना शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेली दिसून येते. शेतीविषयक पूरक अशा प्रकारचे पशुधनाची अधिक मोठ्या प्रमाणावरती निर्मिती व्हावी यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले दिसून येतात. शेती आणि शेतकरी या संदर्भामध्ये जे लिखाण केले गेलेलं आहे ती पुस्तके शाहू महाराजांनी दरबारातर्फे वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत होता. शाहू महाराजांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याची उन्नती झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, आणि म्हणून शेतकऱ्याच्या उन्नतीवरती अधिक भर देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. याच काळामध्ये तुम्ही कष्टकरी कामगार विशेषतः आपण त्याला म्हणतो, या कामगारांच्या संदर्भामध्ये सुद्धा शाहू महाराजांनी अनेक प्रकारचं कार्य केलेलं आपणाला दिसून येत. प्रामुख्याने हा कामगार वर्ग जो आहे तो विखुरलेला आहे, त्यामुळे त्याची पिळवणूक होते, आणि म्हणून जागतिक पातळीवरती ज्या कामगार संघटना निर्माण झालेल्या आहेत तशा प्रकारच्या कामगार संघटना आपल्या देशामध्ये निर्माण व्हाव्या यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. एक राजा असून सुद्धा या सर्व लोकांना संघटित व्हा, तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत, तुमच्या समस्यांवरती एकच उपाय आहे ते म्हणजे तुम्ही सर्वांनी एकसंघ होणं, तुमचे संघ निर्माण करणं आणि त्यातून तुमची स्वतःची उन्नती करणं, अशा प्रकारचं मार्गदर्शन शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं दिसून येतं. कामगार संघटनांची निर्मिती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सहाय्य केलेलं आहे. दुसरा तुमचा त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागासवर्गीय आणि इतर समाजातील विशेषतः वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य. आता या संदर्भामध्ये शाहू महाराजांचा जो आरक्षणाचा निर्णय आहे, आरक्षणाचं जे धोरण आहे, जो जाहीरनामा आहे, तो जाहीरनामा या कार्याचं उदाहरण म्हणून अत्यंत प्रभावी आहे असं मला वाटतं. शाहू महाराजांनी जो जाहीरनामा की ज्या जाहीरनाम्यानुसार 50% या सर्व लोकांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलेलं आहे.
1: सर, कृषी जलसंधारण आणि सहकार क्षेत्रात सुद्धा शाहू महाराजांनी दूरदृष्टीनं अनेक कामं केली होती, याबद्दल आपण माहिती द्याल का?
0: अगदी बरोबर आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जेवढे उत्तुंग कार्य केलेले आहे तेवढेच उत्तुंग कार्य कृषी आणि इतर क्षेत्रामध्ये केलेले आपणाला दिसून येते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शेती आणि शेतकरी यांच्या संबंधी असणारा दृष्टिकोन राजर्षी शाहूंनी आयुष्यभर जोपासला होता. म्हणूनच तर राजर्षी शाहू महाराजांनी केवळ पाणी पुरवठ्याच्या योजनांवरती भर दिला नाही तर शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम केलेले दिसून येतात. त्यामध्ये शेतीचे आकारमान सुयोग्य राहावे म्हणून इनामे कायद्याने अविभाज्य ठरविली, शेतीला कर्ज पुरवठा केला, शेतीत नवनवीन लागवडीचे प्रयोग केले, शेती संशोधनाला प्रोत्साहन दिले, आदर्श शेतीचे म्हणजेच मॉडेल फार्म प्रयोग राबविले, शेती शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था सुरू केल्या, शेतीमध्ये वेगवेगळ्या खतांचे प्रयोग केले, सहकारी संस्था सुरू केल्या, शेतीविषयक प्रदर्शने भरवली, शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठा उभारल्या, अशा प्रकारे उत्पादन वाढीसाठी पाणी पुरवठ्यापासून ते त्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत राजर्षी शाहूंनी शेकडो प्रकल्प राबविले आणि संस्थानातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध केले, त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणला. अर्थात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये संस्थानात 1896-97, 1899-1900, 1901-2, 1905-6 आणि 1918-19 असा 5 वेळा

0: भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळावर मात करण्यासाठी शाहू महाराज सतत विचार करत होते. आणि ज्यावेळेला शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केलेला होता, या दौऱ्यात शाहू महाराजांनी तेथील देशस्थितीचे आणि समाजस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले होते. युरोपातील लोकांनी निसर्गातील साधन संपत्तीचा प्रत्येक स्रोत मोठ्या कल्पकतेने आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरल्याचे राजर्षी शाहूंनी पाहिले होते. आणि मग शाहू महाराजांना असे वाटले की आपल्याकडे असे का होऊ नये, त्यातूनच त्याचे अनुकरण आपण का करू नये, हा विचार शाहूंच्या मनामध्ये आला. आणि त्या विचारानुसार कृती करण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केलेला आहे. त्यातूनच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
1: हो, आणि जलसंधारणाबद्दल आपण काय सांगाल सर?
0: शाहू महाराजांनी संस्थानातील शेतीला कायमचा पाणी पुरवठा व्हावा यासाठी जलसंधारणाच्या लहान मोठ्या अनेक योजना राबवलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रामुख्याने 1906 पासून याकडे अधिक लक्ष दिलेले आहे. संस्थानात 1905-6 या कालावधीत 11,700 इतक्या विहिरी होत्या. शाहू महाराजांनी त्याकडे अधिक लक्ष दिल्यानंतर या जलसंधारणाच्या कार्यातून 1920-21 या वर्षात 12,800 इतक्या विहिरींची संख्या वाढलेली दिसून येते. जुन्या विहिरींची दुरुस्ती आणि नव्या विहिरींची खुदाई यासाठी दरबारामार्फत तगाईच्या रूपाने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर जलसंधारणाचा विचार केला तर वडगाव, शिरोळ, रायबाग, शहापूर, रुकडी इत्यादी ठिकाणी 20 अधिक लहान मोठे तलाव बांधण्यात आले, तर भेडसगाव, कटकोळ, अतिग्रे इत्यादी ठिकाणी असणाऱ्या तलावांची दुरुस्ती करण्यात आली. सरकारी आणि खाजगी विहिरीतील गाळ काढण्यात आला. सन 1915-16 अहवालावरून असे दिसते की नद्यांपासून 39,783 एकर, विहिरींपासून 39,854 एकर आणि तलावांपासून 232 एकर असे एकूण 79,860 एकरांना पाणी पुरवठा होत होता.
1: अच्छा, म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी किती, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा किंवा घटकाचा विचार करून किती उपक्रम राबवले होते हे दिसते.
0: अगदी बरोबर आहे.
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळची 7:40 झाली आहेत. आता ऐकूयात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीस ऐकूयात अरुण दाते यांनी गायलेलं शांता शेळके यांचं सुगम गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार, भारताच्या पोलिओ विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते। ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे।
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा। दोन थेंब दर वेळी। नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी, यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
2: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc, मायक्रोबायोलॉजी, MSc, केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश, SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ, इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ। पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव। मोबाईल क्रमांक 93106665 आणि 93106665।
3: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं, मीना खाडीलकर यांनी संगीत दिलेलं शांता शेळके यांचं सुगम गीत।

0: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
0: पतसंस्था क्षेत्रातले विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था
1: दाम दुप्पट ठेव मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दराने नियम व अटी लागू
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दराने चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया संपर्क 024-72-22-40-39
2: नवीन टाटा कार घेण्याचा प्लॅन आहे मग हा मेसेज तुमच्यासाठीच आहे आताच बुक करा
3: कारण 1 जुलैला टाटा मोटर्स कारच्या प्राइसेस 50,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे प्राइस वाढण्याआधीच तुमची फेवरेट टाटा कार घेण्याची संधी सोडू नका
2: ओ वाव म्हणजे खरेदीसाठी आताच बेस्ट टाइम आहे
3: हो आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आजच फेवरेट टाटा कार घ्या आणि सोबतच 4 लाख रुपयांपर्यंतचे एक्सक्लुसिव्ह आणि ऍडिशनल बेनिफिट्स मिळवा आजच आपल्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या अटी लागू
4: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव

आता कुठवर धीर मी धरू काळीच करताय बघ हुरहुरू सजणे नको ग माग फिरू माझ्या सुरात सुरये भरू माझे डोळे

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं सुगम गीत आपण ऐकलत. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
2: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSE सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
2: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार संगाणे रोड, बार्शी. मोबाईल 90-490-76-81.
3: कैलासवासी रूपाबाई विश्वनाथराव गुंड यांच्या 23व्या पुण्यस्मरणानिमित्त
4: शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पाडोळी आकुबाई येथील आकुबाई मंदिर परिसरात
3: आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन होत आहे.
4: या कीर्तनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रूपामाता परिवाराने केले आहे.
5: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात देवदत्त साबळे यांनी संगीत दिलेलं शांता शेळके यांचं सुगम गीत. स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

श्रोतेहो, भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज आपण शांता शेळके यांची काही सुगम गीतं ऐकलीत. यासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

अजून 15 मिनिटं झाली आहेत. श्रोते हो, प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात जाणम समजा करो या चित्रपटातील अनु मलिक आणि हेमा सरदेसाई यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.

0: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत. श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया. येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा. यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण उद्याच्या भविष्याचे. 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या. वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत.
0: लखलख चंदेरी या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर मृत्यूदंड या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

दाग दी फायर या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी. आणि या गीतासोबतच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात

विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बनमुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे तर यात सुमारे 3300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एक मध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्या

0: नंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम FM बँडच्या 101.3 MHz. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं सुगम गीत. संगीत आहे रवी दाते यांचं.

0: भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: कैलासवासी रूपाबाई विश्वनाथराव गुंड यांच्या 23व्या पुण्यस्मरणानिमित्त
2: शनिवार दिनांक 27 जून रोजी सायंकाळी 7 वाजता पाडोळी आकुबाई येथील आकुबाई मंदिर परिसरात
1: आवाजाचे जादूगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन होत आहे.
2: या कीर्तनास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रूपामाता परिवाराने केले आहे.
0: श्रुतीहो कार्यक्रमाविषयी माफ करा, श्रोतेहो कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी 6:30 घे भरारी या युवक मित्र मैत्रिणींसाठीच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जलतरण युवा पट्टू सिद्धेश बाळकृष्ण भवर यांची रागिणी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. तेव्हा ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी 6:30 घे भरारी हा युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम. निवेदन संपलं.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटनकर यांचं सुगम गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वंदना विटनकर यांचं सुगम गीत जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात.

निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया. येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा. यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण उद्याच्या भविष्याचे. 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथ वर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या. वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत.

रामदास कामत यांनी गायलेलं सुगम गीत आपण ऐकलं. या सुगम गीतासोबतच आजचा भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत.

0: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड संगाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
2: मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर सुधीर फडके यांनी गायलेलं यशवंत देव यांचं सुगम गीत. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे बीए इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात बीए बीकॉम बीएससी जनरल एमएससी मायक्रोबायोलॉजी एमएससी केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश. एससी प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ. इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ. पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव. मोबाईल क्रमांक 93-10-66-65 आणि 93-10-66-68-58.
2: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण. चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.

मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रसाद सावकार यांचं नाट्यगीत संगीत वसंत देसाई यांचं. नाटक आहे गीता गाती ज्ञानेश्वर.

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
1: नवीन टाटा कार घेण्याचा प्लॅन आहे, मग हा मेसेज तुमच्यासाठीच आहे. आताच बुक करा,
2: कारण 1 जुलैला टाटा मोटर्स कार्सच्या प्राइसेस 50,000 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्राइस वाढण्याआधीच तुमची फेवरेट टाटा कार घेण्याची संधी सोडू नका.
1: ओ वाव, म्हणजे खरेदीसाठी आताच बेस्ट टाइम आहे.
2: हो, आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आजच फेवरेट टाटा कार घ्या आणि सोबतच 4 लाख रुपयांपर्यंतचे एक्सक्लुसिव्ह आणि ऍडिशनल बेनिफिट्स मिळवा. आजच आपल्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या. अटी लागू.
3: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
4: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत. श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया. येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा. यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या, भविष्याचे. 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या. वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत.
5: मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चंदन दास यांची गझल.

चंदन दास यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मिश्र संगीत आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना सुधीर फडके यांच्या आवाजात. संगीत मधुकर गोवळकर यांचं.

संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत सुधीर फडके यांच्या आवाजात. संगीत होतं मधुकर गोवळकर यांचं. श्रोते हो, या भक्तिरचनेसोबतच आजचा मिश्र संगीत हा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

एफ एम बँडच्या 101.3 दशांश मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीतांजली या मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात ऐकूयात फटाकडी या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं, बाळ पळसुले यांनी संगीत दिलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: जागरूक पालक निरोगी बालक आणि सशक्त भारत श्रोते हो आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया. येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा. यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण उद्याच्या भविष्याचे. 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या. वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी कधी मारू शाळेत फेरफटका ऐकूया निरागस वाणी. चित्रकला संगीत खेळ यात असतात बालकलाकार निपुण साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी 10:30 बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून.
2: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रानपाखर या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं यशवंत मोरे यांनी संगीत दिलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत

0: रानपाखरं या चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं यशवंत मोरे यांनी. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर फेकाफेकी या चित्रपटासाठी प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं, तर स्वर आहे सुदेश भोसले यांचा.
1: परिचय

0: फेका फेकी या चित्रपटासाठी. प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, स्वर होता सुदेश भोसले यांचा, तर संगीत होतं अनिल मोहिले यांचं. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर भटक भवानी या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, यशवंत मोरे यांनी संगीत दिलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.
1: पलट तेरा ध्यान किधर है.

0: हमाल दे धमाल या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: रसिक हो, गीतांच्या शब्दांनी नात्याची घट्ट होते वीण, चैतन्याचा खळाळता झरा लुप्त होतो शीन. अतीव समाधानाचे भाग्य वाटते म्हणे जेव्हा ऐकविते हॅलो आपकी पसंद आपली धाराशिव आकाशवाणी.
2: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242 22 29 81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
3: हरित क्रांतीचा वसा घेऊन धवल क्रांतीचा विडा उचलूनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घर शिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
4: संत वाणीची अमृतधारा, संत विचारांचा कल्पतरू, जीविताचे साफल्य साधण्या संत साहित्याची कास धरू. श्रोते हो, ऐकायला विसरू नका संत साहित्यावर आधारित कार्यक्रम संत सांगाती दर बुधवारी सकाळी 10:00 वाजता FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऑनलाइन मोबाईल ऍप वरून अर्थात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
0: गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात जीवा सखा या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीत दिलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत.
5: ए झिपरे

जीवा सखा या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीत दिलेलं, प्रवीण दवणे यांचं गीत ऐकलं. आणि या गीतासोबतच आजचा गीतांजली मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. श्रोते हो, आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत काही क्षणातच.
1: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूयात डॉक्टर प्रभा अत्रे यांनी गायलेला राग देसी.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण डॉक्टर प्रभा अत्रे यांनी गायलेला राग देसी ऐकलात. यासोबतच आजचा नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करत आहोत.

FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे ठीक 11:30 झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात दो रास्ते या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेलं, आनंद बक्षी यांचं गीत.

दोरास्ते या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी संगीत दिलेलं, आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात बॉम्बे टू गोवा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात राहुल देव बर्मन यांनी संगीत दिलेली राजेंद्र किशन यांची रचना.

बॉम्बे टू गोवा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं, राहुल देव बर्मण यांनी संगीत दिलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात गीत बहार. हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दिवार या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी

दिवार या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर उदित नारायण

गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर दिली एक मंदिर या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं, शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं, हसरत जयपुरी यांचे.

गीत बहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

एफ एम बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राची प्रसारण सभा. दुपारचे ठीक 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

प्यासा सावन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, या गीतातलं वर्णन ज्यांना अचूक शोभतं अशा एका पती पत्नीला आज आपण भेटणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की संसार हा फक्त दोन व्यक्तींचा सहवास नसतो, तर तो सुखदुःखात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रवास असतो. आयुष्यात काही असे प्रसंग येतात जेव्हा नात्याची खरी परीक्षा होते. अशावेळी काही जण परिस्थितीसमोर हतबल होतात, तर काही प्रेम, विश्वास आणि धैर्याच्या बळावर संकटावर मात करतात. मैत्रिणींनो, सत्यवान सावित्रीची कथा आपल्याला माहिती आहे. आपल्या पतीच्या प्राणासाठी यमराजालाही नमवणारी सावित्री म्हणजे नात्यातलं समर्पण, प्रेम, हुशारी, जिद्द याचं प्रतीक आहे. आज काळ बदलला, वैज्ञानिक प्रगती झाली, पण आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची भावना मात्र तितकीच जिवंत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण एका दाम्पत्याला भेटणार आहोत. गंभीर आजाराचा सामना करत असताना एका पतीला नवजीवनाची गरज होती. त्यावेळी त्याच्या पत्नीनं एक मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या लिव्हरचा, यकृताचा 65% भाग दान करून त्यांनी आपल्या पतीला नवजीवन दिलं. आर्थिक विवंचना होत्या, पोटच्या मुलांची काळजी होती, स्वतःच्या जीवाचीही भीती होती, पण वैद्यकीय

0: पित्रावरचा विश्वास, नात्यातील श्रद्धा, तसंच जगण्याची आणि पतीला जगवण्याचीही उमेद, या सगळ्याचा हा प्रवास आहे. अवघ्या एका दिवसांनी येणाऱ्या वटपौर्णिमेच्या निमित्तानं एका पत्नीच्या धैर्याची आणि त्यामुळं पतीला नव्यानं मिळालेल्या आयुष्याची ही कहाणी ऐकूया. आपल्या मनोगतातून अवयवदान म्हणजे जीवनदान ते किती महत्वाचं आहे हे सांगणारं हे जोडपं. भेटूया लातूरच्या राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांना. ऐकूया त्यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत. ती होती म्हणून
1: नमस्कार दादा.
2: नमस्कार, मी राजकुमार साळवे लातूर मधून बोलतोय.
1: काय झालं होतं नेमकं तुम्हाला, काय होता आजार?
2: म्हणजे लिव्हर सिरोसिसचा आजार होता. तर पिण्याची तर सवय होतीच मला, पण अशा कोरोना काळामध्ये जे आमच्या बंधूचं मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यामुळे पूर्ण जबाबदारी कुटुंबाच्या माझ्यावर आल्यामुळे मी खचलो थोडा मानसिकरित्या. आणि त्याच्यानंतर माझ्या ड्रिंकचं प्रमाण पिण्याचं थोडस वाढल्याच्या नंतर मला असं झालं की नंतर अन्न पाणी पण पचन होणं झालं. त्यानंतर हिनं बायकोनं आणि घरच्या नातेवाईकांनी डॉक्टरकडे घेऊन गेले, तिथं झाला इलाज. त्याच्यानंतर मला बरं झालं असं वाटल्यामुळे मी परत एक वेळेस अजून दारू पिणं चालू केलं. मग दारू पिणं चालू केल्याच्या नंतर ते आजार जास्तच झाला. परत डॉक्टरने म्हणले आता इलाज होऊ शकत नाही, जास्तीत जास्त 10 ते 15 दिवस वाचते, तुम्ही घरी घेऊन जावा. हिला ज्या वेळेस कळलं हिला काही सुधारलंच नाही का, तर घरात सगळ्यात मोठं म्हणलं तर मीच होतो. का तर दोन्ही बंधू वारले होते, वडील वारलेले आणि एकत्रित कुटुंब होत. मग हिनंच थोडस मन घट्ट केलं आणि नातेवाईकाशी यांचे त्यांच्याशी विचारपूस चालू केली तिथेच दवाखान्यातच असताना. आमचे भागातले नगरसेवक आहेत, त्यांनी म्हणले आमच्या मित्राचं असं असं हैदराबादला झालेलं आहे लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे, ट्रान्सप्लांटची गरज पडणार नाही पण इलाज होईल बघा.
1: पण पहिल्यांदा तुम्हाला हा लिव्हर ट्रान्सप्लांटचा जो पर्याय असा होऊ शकतो किंवा हा इलाज करावा लागेल आता, हे तुम्हाला कुणी सांगितलं आणि कधी सांगितलं?
2: हैदराबादला डॉक्टरांनी सांगितलं. म्हणजे इथून निघायची तयारी झाली, पण हे 2-3 वर्षात आर्थिक परिस्थिती खूप बिकट झाली होती. इकडून तिकडून मदत करून हिने थोडे दागिने विकले. इथून हैदराबादला पोहोचलो, 8-15 दिवस तिथं इलाज चालला. त्या 8-15 दिवसामध्ये 15 ते 16 लाख तिथं खर्च झाले. मग आता लोकांनी केलेली मदत आणि हे जे काही दागिने हे सर्व काही पैसे आमचे संपलेले होते. डॉक्टरांनी परत त्याच्यात काय म्हणले की आता इलाज होऊ शकत नाही, तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय पर्याय नाही, 30 ते 35 लाख खर्च येईल. हेच एवढा खर्च लोकांनी दिलेले दागिने विकून सगळं केलं होतं. मग आता परत लिव्हर ट्रान्सप्लांट कुणाचं द्यायचं लिव्हर, त्या गोष्टी पुढे आल्या. तिथं माझा एक मित्र होता रवी लांबरेकर, म्हणजे मी बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा होतो. हिलाच त्या मित्राने फोन करून सांगितलं रवी लांबरेकर की केम हॉस्पिटलला मुंबईला शासकीय आहे गव्हर्नमेंट, तिथं केलेलं तुम्हाला कमी ह्याच्यामध्ये आणि शासकीय मदत पण भेटेल, तुम्ही तिथं बघा ट्राय करा. हिनं पण निर्णय घेतली केमला जाण्याचा. मग सगळ्यांनी मिळून आमचे जे भाता भाची होते, माझा पुत्त्या होता, म्हणजे लहान लहान पण आता मोठं तर कुणीला होतं, त्यांनीच निर्णय घेतले आणि हिनंच पुढाकार घेतली. ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणले, तिथून केम हॉस्पिटलला आलो.
1: म्हणजे हैदराबादला तुमचा इलाज झाला आणि त्यानंतर तुम्ही केईमला गेलात, पण हैदराबादच्या डॉक्टरने जेव्हा सांगितलं की आता तुम्हाला म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय दुसरा कुठलाही पर्यायच नाहीये, तर त्यानंतर डोनर शोधणं हे जे काही गोष्टी आहेत, कुणाचं यकृत मिळू शकतं किंवा काही
2: विशेष काय म्हणजे मी नवऱ्यासोबत जे 4 दिवस सुखाचे घालवले त्याच्या आता वाईट प्रसंगी मी कसं काय नाही म्हणू. मला कुणाच्याच लिव्हरची गरज नाही किंवा कुणाची शोधायची नाही, तुम्ही माझ्या टेस्ट घ्या आणि माझच लिव्हर घ्या.
1: हैदराबादच्या डॉक्टरना साईंनी सांगितलं की
2: बर, तिथं जे खर्च सांगितले त्या खर्च म्हणून तिथं करणं तर शक्यच नव्हते. तिथून आम्ही केमला गेल्याच्या नंतर मग तिथल्या डॉक्टरांनी पण हिला विचारलं की कोण आहे डोनर. मग हिना म्हणजे मीच आहे. म्हणजे तुम्ही जर डोनर आहात तर आता जर नवऱ्याचं ऑपरेशन तुमचं पण ऑपरेशन मग तुम्हाला बघणार कोण, तुमचे तर सगळे लहान लहान लेकर आहेत, तुम्हाला बघणार कोण, तर हिना म्हणते जस

0: चळवळी तसं पण डोनर बघणं होत नाही आणि बाकी इतर लहान लहान आहेत त्यांचे कुणाचे देऊ. म्हणजे ना म्हणजे मी स्वतःच देणार आहे शेवटपर्यंत. हिनं माझं डायपर चेंज करणं, मला खाऊ पिऊ घालणं हिनं स्वतःच केली आणि हिनं स्वतःच निर्णय घेतले. मग डॉक्टरांनी ज्यावेळेस ऑपरेशन होतं त्यावेळेस हिला स्क्रीन वरती लिव्हर दाखवलं की 65% तुमचं लिव्हर एवढं कट होणार आहे आणि तुमच्या जीवाला धोका होईल. तर हिनं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी द्यायला तयार आहे. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता आणि येऊन माझं डायपर वगैरे चेंज केली. मला बोलली माझं ऑपरेशन आहे म्हणली आणि थोड्या वेळाने तुम्हाला पण घेऊन जाते.
1: हा म्हणजे तेव्हा तुम्ही शुद्धीवर होतात.
0: हा शुद्धीवर होतो म्हणजे कळत होत पण जास्त समोर जे माणूस येईल का त्याच्याशी काय बोलायचं काय बोलायचं एवढंच कळत होत.
1: तुम्हाला ही कल्पना होती का की आता लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचं आपलं ऑपरेशन होणार आहे किंवा डोनर आता शोधावे लागतील किंवा मिळालाय किंवा जी काही परिस्थिती आजूबाजूला तुमच्या सुरू होती त्याची काही कल्पना होती तुम्हाला तेव्हा?
0: हो. आणि ज्यावेळेस लिव्हर ट्रान्सप्लांट करणार आहे ही ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेस ही न स्वतःहून मला हातात हात धरून म्हणली होती की मी शेवटपर्यंत तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट साठी मीच डोनर म्हणून राहणार. पुण्याची बघायची पण काही गरज नाही. मी आहे तुमच्या पाठीशी.
1: तुम्हाला म्हणजे
0: आता पण सांगते वेळेस डोळ्यात पाणी येत आहे आणि त्यावेळेस पण आलं. नशिबानं भेटतं त्या अशा जोडी. ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्या दिवशी सकाळी माझ्याकडे आली 5 वाजता मला धीर देऊन परत गेली आणि सर्वांना उठवली चला माझं ऑपरेशन आहे.
1: म्हणजे हॉस्पिटलमध्ये जे वॉर्ड मध्ये लोक होते त्यांना नातेवाईक वगैरे
0: नातेवाईक जे होते माझा बाची पुतण्या आणि मुलगा मोठं तर कोणीच नव्हतं हेच होते. मी यांना उठवलं नवला हिला ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले. परत हिचं 8-10 घंटे माझं 16-17 घंटे ऑपरेशन चाललं. ते ऑपरेशन सक्सेस झालं हिचा जीव धोक्यात आला. हिचं परत पाणी पण पिणं हिला अवघड झालं. पाणी पिऊ लागलं की ते परत बॅक मारू लागलं उलट्या होऊ लागल्या. मग डॉक्टरांनी म्हणले परत हिचं डबल ऑपरेशन करावं लागेल हिची नाजूक परिस्थिती आहे. आणि परत हिचं डबल ऑपरेशन झालं. आम्ही दोघं पण वाचून आलो सुखरूप. झाला खर्च ते देण्यासाठी राहतं घर पण विकावं लागलं पण काही वाटत नाही. आजच्या कंडिशनला आम्ही दोघं नवरा बायको आणि लेकरं दोघं पण सुखात आहे. आम्ही दोघं एकमेकाला खंबीर साथ देत आतापर्यंत चलत आलंय. मुलगा आता जॉब करू लागलाय. त्याच्या 8-10 हजार पेमेंट मेडिसिन टेस्ट ही सगळं काही भागवत चालू लागलाय गाडा असा संसाराचा.
1: त्यांना जेव्हा पहिल्यांदा ऑपरेशनला नेलं तेव्हा तुम्ही पण ऑपरेशन थिएटर मध्येच असाल होय की नाही? म्हणजे काही जी पूर्व तयारी आहे ती जी काही सुरू होती तर तेव्हा कशी धाकधूक तर असणारच आहे मनामध्ये. पण तेव्हा पण काय विचार सुरू होते तुमच्या मनात की काय होईल यानंतर कशी परिस्थिती उद्भवणार आहे तिच्या जीवाचं काय होईल माझं काय होईल मुलांकडे कोण बघेल हे सगळे विचार तर आलेच असतील ना?
0: आले होते. मी तेवढा सक्षम नव्हतो. फक्त एवढंच कळत होते की मला ऑपरेशनला घेऊन जाणार आहेत तिला पण घेऊन जाणार आहेत. पॉझिटिव्ह होतो मी कधी पण की आम्ही दोघं पण सुखरूप राहू मला वाटत होतं. शेवटपर्यंत मला एवढा धीर होता की आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही. आता आली परिस्थिती आपल्या हातूनच झाले. आपण केलो नसतं तर झालं नसतं. चूक झाली मोठी चूक झाली आयुष्यातली. आता एवढं रिव्हर्स येणं सगळं काही बाकी विचार लेकरा बाळाचा तर येणार.
1: बरोबर.
0: आणि जे टीम होती का केम हॉस्पिटलची अंकिता मॅडम डॉक्टरला अंकिता मॅडम तर फॅमिली मेंबर सारख्या एवढं धीर द्यायला दोघाला पण तिची बहीणच असल्यासारखं त्या माझ्या बेड पशीच बसून त्या तर त्यांना पण आम्हा दोघांचा जिवाळा एवढा ही वाटू लागला. कोण डोनर तयार होत नाही नातेवाईकातल्या रक्तातलं देखील तयार होत नाही. बायको तयार झाली आहे आणि हसत खेळत तिनं सगळ्या टेस्ट दिवसभर तिच्या पायाला फोड आले होते. इकडून तिकडं फिरत तिकडून इकडं फिरत इकडची टेस्ट झाली की तिकडं तेवढ्या टेस्ट करून तिनं म्हणजे कुठेच खचली नाही तिनं तीच फिरत गेली सगळीकडे. इकडची इकडच्या टेस्ट करून घेतले का म्हणले की हो मॅडम तिकडं टेस्ट केल्या. म्हणजे एवढं सगळं काही तिनं पार पाडली. मी नशिबवान आहे अशी बायको भेटणं.
1: म्हणजे खूप खंबीरपणे त्या सगळ्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या.
0: तुला आता सांगता येणार नाही तेवढं पण मला जाणवतंय की तिने काय परिस्थितीला तोंड.
1: आपल्यासाठी आपली पत्नी इतका मोठा त्याग करतेय हे समजल्यावर कुठल्या भावना आल्या काय वाटलं तुम्हाला तेव्हा?
0: सतीनं जे सत्यवानाला वाचवलंय ते तर फक्त कहाणी मध्ये ऐकून आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं असेल तर मी माझ्या बायकोला बघितलं म्हणलं माझा जीव वाचून आणतो ती खरे सतीश आहे म्हणून पोस्ट टाकली होती. मी ऐकण्यात होत की सत्यवानाला सती सावित्रीने यमापासून वाचून आणलं होतं पण साक्षात मी सावित्री पाहिली.

0: माझ्या अर्धांगिनीच्या रूपात. होय, अर्धांगिनी, कारण तिच अर्धांगी म्हणजे 65% लिव्हर मला देऊन स्वतःचा जीव धोक्यात टाकून मला वाचवून घेणाऱ्या माझ्या सौभाग्यवतीस हार्दिक शुभेच्छा. बायको अशी पोस्ट होती.
1: म्हणजे त्यांच्याविषयी तुम्हाला जी काही कृतज्ञता वाटते ती तुम्ही अशी व्यक्त केली.
0: हो.
1: तुमच्या दोघांमधलं ना तर या सगळ्या प्रसंगांनंतर आणखीन मजबूत झालं असं वाटतं का? म्हणजे तुमचा या नात्याकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा बदलला असेल ना? म्हणजे एक नवरा बायकोचं हा टिपिकल नातं तर असतंच, त्यामध्ये म्हणजे प्रेम असतं, विश्वास असतो, पण या सगळ्या प्रसंगानंतर दोघंही ज्या कठीण परिस्थितीला सामोरे गेलात त्याच्यानंतर एक नातं तुमचं मजबूत झालं असं वाटतं?
0: खूप मजबूत. आता असं झालंय की माझं मला जाणवते, मला जरी हर्ट झालं तर तिच्या डोळ्यात पाणी आल्यासारखं माझ मला जाणवते. हा, तिच्याविषयी माझ्या मनामध्ये मरेपर्यंत ती वेगळा एक आदर राहील.
1: आदर राहील, आदरयुक्त प्रेम राहील.
0: हा, प्रेम तर अगोदर पण होत, मरेपर्यंत राहील प्रेम.
1: कुठला क्षण कठीण होता या सगळ्यामध्ये प्रवासात?
0: आता भावनेच्या भरात तर तिनं निर्णय घेतला होता लिव्हर देण्याचा, पण जर आम्ही दोघांच पण काय झालं तर लेकरांना कोण बघणार? का तर परिवारापैकी मोठ्या म्हणलं तर पुरुष पैकी आणि मोठ्या पैकी मीच होतो, नंतर कोण यांना बघणार? ही मोठा प्रसंग होता ना. आता शेवटी हा जो खर्च झाला याच्यातून जी काय आता आम्ही सध्याची जी आहे कंडिशन ती थोडी कठीण आहे, पण होय. आज ना उद्या मी जरा खंबीरपणे थांबत आजारातून या जरा शारीरिक दृष्ट्या जर अजून सुदृढ झालो तर कुठल्या तरी काम धंदा चालू केला तर.
1: किती वर्ष झाली या गोष्टीला ऑपरेशन वगैरे होऊन?
0: 1.5 वर्ष झाले बघा ना, सप्टेंबर मध्ये झालेलं 2005.
1: मग आता काय काम करता तुम्ही, कसं आहे तुमच्या कामाचं स्वरूप?
0: असं जास्त वेळ जर बसलो मी तर पायावर वगैरे सुजित अगोदर करत होतो. आता कुणालाही वाटतंय ना, पुन्हा ह्याला दवाखान्याला काही लागले तर आमच्यावर अजून बोझ, म्हणून नाही आराम करतो आता जरा आरामच कर, म्हणून टाळू लागले प्रत्येक जण. आणि स्वतःचा काही बिझनेस करायचं म्हणलं तर आता आर्थिक परिस्थिती राहिली नाही. माझं शिक्षण म्हणजे झालेलं होतं, मी 2011 डिप्लोमा केला होता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर, त्याचं लायसन वगैरे काढलेलं आहे गुत्तेदारीचं. बघू काही आर्थिक मदत मिळाली तर एखादी कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊन कामधंदा चालू करा.
1: ताईने जेव्हा तुम्हाला सांगितलं की म्हणजे मीच तुमच्यासाठी डोनर होणार आहे आणि मी माझं यकृत तुम्हाला देणार आहे, तर तेव्हा रिस्क दोघांच्याही जीवाला, त्यांच्याही जीवाला होती, तुमच्याही जीवाला होती, होय की नाही? तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगितलं जेव्हा त्यांनी त्यांचा निर्णय पहिल्यांदा तुम्हाला ऐकवला तेव्हा?
0: बघ काय डॉक्टर म्हणते, परत म्हणलं लेकरांचा कसा, मी म्हणले तुम्ही जर माझ्या सोबत जर राहिलो तरच मी पुढच्या आयुष्या आणि लेकराचं काहीतरी बघू शकतो, तुमच्या नंतर तर माझ्या काहीच होऊ शकत नाही, मी पण वाचून काही उपयोग नाही, त्यावेळेस डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आता जर मी तुमचा आधार नाही बनले तर मग पुढे काय होणार आहे माझं? त्यावेळेस तिनं बोलली माझं शरीर पण साथ दिलं नंतर पॉझिटिव्ह झालं, नाहीतर मी पण खचलो होतो पूर्ण. आता जरी नाही कुणी बोलून दाखवलं की बाबा तुझं आयुष्य संपलं, तरी मला त्यांच्या डोळ्यातून बोलण्यातून लक्षात येऊ लागलं होतं की आपण जास्त दिवस नाही. ज्या वेळेस हिनं धीर देत गेली होऊ शकते डॉक्टर अंकिता मॅडम ने मला म्हणले कसले हलकीत मी करून दाखवते होतोय. आम्ही एकमेकाला धीर देतच विचार तर येतच होते की पुढे कसं होणार आहे, पण आता तोंड तर देणं गरजेचं होत.
1: अजून काही सांगायचंय या सगळ्या प्रवासाविषयी, आपल्या पत्नीविषयी?
0: पत्नीविषयी तर सांगण्यासारखं आता भरपूर काय आहे, पण प्रेम होत, आदर होता, आणि ह्या सर्व गोष्टीतूनच तिनं पण कुठंतरी लिव्हर देण्यासाठी डोनेट करण्यासाठी तयार झाली. तिचा जर मी आदर सन्मान किंवा तिला जर काही प्रेम जर देऊ शकलो नसतो तर तिनं पण मला लिव्हर देण्यासाठी तेवढी ही दाखवली नसते. माझं एवढंच म्हणणं आहे की नवरा बायकोनी कधी पण एकमेकाचं आदर मान सन्मान प्रेम एकाशी जिव्हाळा असणं महत्वाचं आहे.
1: आणि सुदैवानं सगळ्या गोष्टी मॅच पण झाल्या.
0: हा, मॅच पण झाल्या. ते म्हणत होते ना डॉक्टर लाखातून अशी एखादी गोष्ट होत म्हणजे मॅच होते आणि तयार पण होते, नाहीतर कोण कोण तयारच होत नाही. आता तिथं मी पाहिलं एक ऑपरेशन झाल्याच्या नंतर फॉलोअपला जात होतो ना, डॉक्टर मला मोटिवेट करण्यासाठी कुणा कुणा पेशंट कडे घेऊन जायचे, ह्यांचं झालंय त्यांना तुम्ही सांगा जरा धीर द्या. तर त्यांचे जे पण डोनर आता त्यांच्या रक्तातले डोनर आणि सर ते शेवटी ऑपरेशनच्या वेळेस माघार घ्यायचे, नाही माघार देणं होत म्हणजे ही पण

0: परिस्थिती बघितली आहे मी. त्याच्यामुळं तर बायकोचं अजून इतक्या माझ्या नजरेमध्ये आदर वाढला, प्रेम वाढलं, मान वाढला, सगळंच काही. आता स्वतःची माय मी दिलेली बघितलं नाही लेकराला. त्याच्या लेकराला लागणार होत, म्हणजे गरज होती डोनरची. माईचं मॅच होऊ लागलं होतं त्याच्या आईचं, पण ती तयार झाली नाही आई देण्यासाठी. अशा भरपूर केसेस तिथं बघितल्या. म्हणजे आईचा एक जन्म, दुसरा जन्म बायकोचा आहे.
1: डॉक्टरांनी ऑपरेशनच्या आधी तुम्हालाही एकत्र बसवून चर्चा केली असेल, काही गोष्टी समजावून पण सांगितल्या असतील ना?
0: मला तेवढं नाही, पण हिलाच बोलले होते.
1: हा,
0: माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी खरंच तुम्ही जी मला चान्स दिला, जी माझ्या मनामध्ये होत ते कुठं ना कुठं व्यक्त करायचं होतं. मी तर फेसबुक वरती स्टेटस वरती तर टाकतच होतो, पण अशा ठिकाणी मला जे भेटलं त्याबद्दल म्हणजे व्यक्त करण्यासाठी खूप खरं खूप खूप धन्यवाद.
1: कठीण परिस्थितीमध्ये अशा काही जर जोडपी असतील तर त्यांना काही तुम्हाला सांगायचंय?
0: एकमेकांनी एकमेकांचे मन ओळखून आणि साथ दिली तर कसलाही कठीण प्रसंग असेल तर त्यातून मार्ग निघतो. फक्त दोघांची एकमेकाची खंबीर साथ असणं गरजेचं आहे आणि एकमेकांविषयी प्रेम असणं.
2: मैत्रिणीनो, राजकुमार साळवे यांना मिळालेलं नवजीवन हे आपल्या पत्नीमुळं आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी कृतज्ञ आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत राहिलं. अश्रूंमधून आशेकडे जाण्याचा हा प्रवास ज्यांच्यामुळं शक्य झाला त्या उज्ज्वला ताईंनाही आता आपण भेटणार आहोत. मात्र तत्पूर्वी हे गीत.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: नमस्ते मॅडम.
2: हा नमस्ते ताई. सावित्रीनं जसे आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले अशी आख्यायिका आहे, अशी कथा आपण ऐकतो, तर तसंच साधारण आपली ही कथा आहे, आपल्या आयुष्याची कथा आहे. ज्या परिस्थितीला तुम्ही सामोरे गेला आहात आणि ज्यातनं यशस्वीपणे आज बाहेरही आला आहात, तर तो प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे.
1: माझं नाव उज्ज्वला राजकुमार साळे. लातूर जिल्ह्यातील पानगाव हे गाव आहे माझं, माहेर. पानगावला शिक्षण झालं आणि 2006 ला लग्न झालं मॅडम माझं.
2: लग्न झालं तेव्हा त्यांना काही सवय अशी होती काही, किंवा त्यांना काही आजार होता असा?
1: नाही मॅडम, चांगले होते त्यावेळेस. 10-15 वर्षांनंतर त्यांनी प्यायला शिकले. थोडं थोडं पीत होते पण आमच्या लक्षातच आलं नाही पिण्यामुळे असं होईल करल, आम्हाला कधीच वाटलं नाही. मग आमचे ती मोठे दीप पण वारले, सासरे वारले. नंतर मग 5-7 वर्षांनी कोरोना झाला, त्या कोरोनामध्ये दुसरा दीर वारला. असे आमचे मग घरातले 3 माणसं गेले. मग तिसरा माणूस गेल्यानंतर, तिसरा दीर गेल्यानंतर सुरुवात आणखी जास्त केली. मग जास्त त्यांचे पिणं चालू झाल्यानंतर मग काही वर्षांनी आम्हाला कळालं की ह्यांना उलट्या मळमळ हुलाल्यात, अपचन हुलालं. मग आम्ही गंभीर डॉक्टर कडे गेलो, पोटाचे ते डॉक्टर आहेत म्हणून. मग ते डॉक्टर म्हणले लिव्हरचा ह्यांना प्रॉब्लेम आहे, लिव्हर खराब झालेला आहे म्हणजे. मग आम्ही तिथं पण उपचार सुरू केला. मग म्हणजे 1-1.5 वर्ष चांगलं वाटलं. आता आम्हाला वाटलं चांगलं बरे झालेत, ह्यांना पण वाटलं आता मी चांगलं झालो, तंदुरुस्त झालो, आता मला कशाचीच गरज नाही असं वाटलं. मग ह्यांनी अजून मी चांगला झालो म्हणून प्यायला सुरू केले. मग तर जास्तच खराब झालं. मग आम्ही काही दिवसांनी अजून गेलो गंभीर डॉक्टर कड. काही दिवसांनी काय 2-3 वर्षानंतर गेलो, म्हणजे ट्रीटमेंट चालूच होती पण ती खूप बिघडलेली होती. मग आम्ही गेलो 2-3 वर्षानंतर, तर त्यांनी म्हणले आता काही नाही राहिलं म्हणजे, ह्यांनी 1 महिना किंवा 15 दिवसाची साईट असं म्हणले आम्हाला. मग मला

0: आभाळ कोसळलं, जेमिन पाया खरली हादरली. मला आता वाटलं मी आता कसं करू, घरी तरी मोठं कुणीच नाही, माझा करता हाच आहे. माझे तर लेकरं एक 7वीला मुलगी 12वीला मुलगा होता, दुसरी जाऊ पण विधवा, तिचे पण लेकरं, सासू म्हातारी. मग मी म्हणलं आता आपण कसं करायचं, करता माणसाला जर असं बोलालं तर आपलं काय खरं. मग माझ्या भाच्याला, माझ्या भावाला, भाचीला बोलवलं, ह्यांच्या दोस्तांनी म्हणले की तुम्ही हैदराबादला घेऊन जावात. मग
1: बरोबर.
0: तिथं गेलो, आम्हाला वाटलं तिथं लिव्हर ह्यांचं चांगलं होईल काय औषध गोळ्या लावा असं, म्हणजे 1-2 वर्ष जसं झालं आधी गंभीरेच्या इथे गेलतो तसं नीट होईल वाटलं. मग तिथं काय झालंच नाही, तिथले डॉक्टर म्हणले पर्याय नाही, म्हणजे आता लिव्हर ट्रान्सफर केल्याशिवाय पर्याय नाही. हो आम्ही म्हणलं लिव्हर ट्रान्सफरला किती पैसे लागतात असं विचारलं, त्यांनी म्हणले 30-35 लाख. आता तर आमच्याजवळ नाहीत म्हणलं एवढे, आम्ही तर दवाखाना करून करून आम्ही सगळे घेऊन गेला, आमच्याकडे काहीच नाही. मग एक दोस्त त्यांचाच होता रवी लामतुरे म्हणून, मग त्यांचा फोन आला, काय झालं काय नाही विचारले. आम्ही म्हणलं एवढे पैसे लागले आता आमच्याकडे काही पर्यायच नाही, म्हणलं आम्ही काय करावं. मग त्यांनी म्हणले मुंबईला जावा, म्हणले तिथे KM म्हणून दवाखाना आहे, तिथले डॉक्टर पण लय चांगले आहेत म्हणले, तिथे घेऊन जावा. मग आम्ही गेलो अम्बुलन्स मध्ये घेऊन गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर मग ट्रीटमेंट सुरू झाली. अंकिता मॅम, पुन्हा शुक्ला सर, एवढे चांगले ते डॉक्टर की म्हणजे माझे वडील किंवा माझे नातलग बहीण भाऊ असल्यासारखं असं मला केलं त्यांनी, लयच बघितले मला त्यांनी. मग म्हणले तुमचे डोनर कोण कोण आहेत, म्हणले मी म्हणले मीच हा म्हणले डोनर, तर बायको तर एखाद्या वेळेस जुळू शकते म्हणले. तुमच्याकडे आहेत का कोणी दुसरे? दुसरे पण आहेत म्हणलं, दुसऱ्यांचं पण दाखवलं पण ती माझंच जुळून आलं.
1: त्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यावेळेच घरातलं वातावरण सुद्धा तुम्ही सांगितलं की कसं होतात. पण जेव्हा तुम्ही KEM ला गेलात आणि डॉक्टरने लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं आहे हे सगळं सांगितलं, डोनर शोधावे लागतील हे सांगितलं, पण मग शोधाशोध काही करावी लागली की तुम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला होता?
0: आम्ही स्वतःहूनच निर्णय घेतला की माझच घ्या मॅडम. मला मग मॅडमनी लगेच आम्हाला टेस्टला पाठवलं. मग त्या टेस्ट मध्ये माझी सगळी तयारी झाली, टेस्ट पण चांगल्या आल्या देवाच्या कृपेने, सगळं चांगलं झालं. मग ऑपरेशनला तयार झालो आम्ही.
1: मग सुरुवातीला काही मनात भीती वाटली होती, स्वतःची जीवाची चिंता वाटली होती, कारण मुलं होती, मुलांचं काय होईल, त्यांची तर तब्येत गंभीरच होती आधी.
0: हो मॅडम, मला आधी भीती वाटली नव्हती, पण मला वाटलं की माझ्या मुलाचं कसं होणार असं वाटलं मला. काही वर्ष ह्यांनी असं म्हणजे आमच्या संसारात दुःख कसलं ते नव्हतंच, की 2-3 माणसं वारलं त्याच्यामुळे, पण माझा नवरा मला असं म्हणजे चांगलंच करत होते त्याच्यामुळे मग मी खंबीर उभा राहिले. आता आपल्याला पर्याय नाही म्हणलं, हा माणूस गेला तर माझं घर कसं उभं राहणार, या लेकरांचं मला तर होत नाही करणं, सगळंच काही तोच करू शकतो नवराच,
1: बरोबर.
0: मी काहीच करू शकत नाही, म्हणजे मला बाहेरच काहीच कळत नाही बरं का.
1: हा विचार तुमच्या डोक्यात कधी आला, म्हणजे की आपण आपलं देऊ शकतो लिव्हर आपल्या नवऱ्याला?
0: मला मॅडमनी सांगितलं होतं KM मध्ये शुक्ला सर, अंकिता मॅम ने बोलवून घेतलं मला आणि म्हणले डोनर पाहिजे, म्हणजे भावाचं, बायकोचं, मुलाचं. मुलगा तर 18 वर्षाचा नव्हता त्यावेळेस, मुलाचं लागत नव्हतं. मग तुम्ही देऊ शकता का? मग हो म्हणलं मॅडम मी देऊ शकते म्हणलं, मला काही करा आणि माझ्या नवऱ्याला मला वाचून घेतलंच पाहिजे असं आम्ही ठरवलं. डॉक्टरने सांगितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं की आपणही देऊ शकतो. मला आधी माहित नव्हतं मॅडम मी देऊ शकते असं. मला
1: आता तुम्ही तुमचं लिव्हर देणार हे ठरवल्यावर तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती?
0: माहेरच्या लोकांची आईची तर नकोच होती, वडिलाची पण नको होती, नको देऊ तू तरी राहा, नवरा गेला तरी त्या मुलांसाठी आई पाहिजे, लेकरासाठी कोणीतरी एक जण चांगलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटत होतं की असं काय चांगलं होते असं वाटायचं. आई म्हणायची नको देऊ, वडील म्हणायचे, पण माझे छोटे 2 भाऊ त्यांनी जरा शिकलेले होते ते म्हणायचे नाही असं कसं दवाखान्यात सांगितलेलं हा चांगलं होते, तर ताई तुझ्या पाठीमागे आम्ही हा, तू खंबीर उभा राहा आणि तू दिल्यामुळं भाऊजी चांगलेच होते. तर आई वडील अडाणी होते, त्यांना काही माहित नव्हतं. भावाला माहित होतं की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की चांगलीच होऊन येत्या आमची ताई आणि निमणा, तू तयार हो. मला त्यांनी भाऊ, भाच्यांनी, भाचीने आणि डॉक्टर अंकिता मॅडम, शुक्ला सरने असं म्हणजे चांगलं सांगून खंबीर उभा केलं होतं.
1: त्यावेळी तुमची दोन्ही मुलांपैकी
0: मुलगी 7वीला आणि मुलगा 12वीला,
1: तर त्यांना या परिस्थितीचं गांभीर्य माहिती होतं?

0: म्हणजे कल्पना होती की काय घरात वातावरण चाललंय, चर्चा कशी सुरू आहे, सगळे हॉस्पिटल मध्ये जात आहेत.
1: हा मुलांना माहित होत, रडत होता त्यांनी. म्हणजे आता तेव्हाचे दिवस आठवल्यास खूप वाईट वाटते बर का. सोबतच होता त्यांनी.
0: इतक्या सगळ्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्ही जराही विचलित न होता तुमच्या निर्णयावर ठाम राहिलात आणि तुमच्या पतीला खर तर जीवनदान दिलं तुम्ही.
1: हो मॅडम.
0: या सगळ्या प्रवासामध्ये जास्त बळ किंवा ताकद किंवा एक सकारात्मकता म्हणतो ना आपण की नाही मी या परिस्थितीतून बाहेर येणार आहे, आम्हाला दोघांनाही बरं वाटणार आहे आणि आमचा संसार पुन्हा नव्यानं फुलणार आहे, ही एक सकारात्मकता जी असते ना ती कशी मिळाली बरं, काय विचार करत होता तेव्हा?
1: ते मी सगळं सगळं सगळं देवावर आणि डॉक्टरवर सोडलं होतं मॅडम. आता म्हणलं मी तर काही करू शकत नाही लेकरांसाठी किंवा घरासाठी. मला धीर देणारा होता माझा भाऊ, भाचा, भाची आणि पुतण्या पण होता बर का मॅडम. ह्यांनी धीर दिला, म्हणले ताई तुला काही होणार नाही, म्हणजे महिना किंवा 8-15 दिवसात तू नीट होऊ शकतेस, तुला काही होऊ शकत नाही. आम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय असं, 8 दिवसात तू चलू फिरू शकतेस. मला अंकिता मॅडमने पण सांगितलं होतं, त्यांनी पण उभा केलं होतं, तुला काही होणार नाही, तू 8 दिवसामध्ये चलू फिरू शकतेस. तिथले येस सर अशी काही त्यांची टीम आहे, त्यांनी खंबीर उभा केलं होतं त्यांनी डॉक्टर लोकांनी आणि माझ्या नातेवाईकांनी.
0: आता जेव्हा ठरलं की म्हणजे आपल्याला लिव्हर आपलं द्यायचं आहे आणि आता आपण ऑपरेशनला चाललोय, तर आधी डॉक्टरांनी वगैरे पण काही बोलण्यासाठी बोलवलं असेल ना, तर तेव्हा काय सांगितलं डॉक्टरनी?
1: हो मॅडम बोलवलं, मोठी स्क्रीन दाखवली आणि तिथं लिव्हर पण दाखवलं माझं आणि म्हणले तुला 65% द्यावं लागल आणि 30-35% तुला राहणार. तेव्हा मात्र मी असं म्हणजे खचले, डोळ्यात पाणी आलं, पण डॉक्टर समोर खचले नाही, कारण मला द्यायचंच होत, कारण माझ्या नवऱ्याला मला वाचूनच घ्यायचं होतं. वाटलं मी आता जर ह्या डॉक्टर समोर खचून जाईन तर त्यांनी मला घाबरून द्यायचे नाहीत, म्हणून मी बाहेर आले, थोडस रडले आणि माझ्या माझ्या मनाला धीर दिले. अरे गडे एवढे मोठे मोठे डॉक्टर आहेत, माझं काय होऊ शकणार आहे, मला काही होत नाही, कारण एवढे मोठे डॉक्टर आहेत मला वाचून घेणारच. म्हणून मी तेवढं खचले नाही, खंबीरपणे उभा राहिले की माझ्या नवऱ्याला आता काही करून मला उभा करायचा आहे. आता
0: जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव उभा राहतो, हो की नाही?
1: हा हा हो मॅडम.
0: डॉक्टरनी सुद्धा तुम्हा दोघांनाही खूप समजून घेतलं, तुमची जी काही परिस्थिती होती ती म्हणजे त्यांच्याही लक्षात आली आणि त्यांनी हे सगळं प्रयत्नपूर्वक यशस्वी पारही पाडलं.
1: हो मॅडम.
0: आधी तुम्हाला काही अवयवदानाबद्दल वगैरे माहिती होती?
1: नाही मॅडम मला माहिती नव्हती, मला डॉक्टरांनी सांगितली.
0: आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्हाला काही त्रास होतोय किंवा काय असं?
1: नाही मॅडम मला काहीही त्रास नाही आणि त्यांनी सांगितलं होतं तुला काही त्रास होणार नाही. पण ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे ऑपरेशन झाल्या झाल्या तुझ्या पोटात पाणी होऊ शकते, कॅन्सर होऊ शकते असं मला डॉक्टरांनी बोललं होतं. पण मी त्याही गोष्टीला घाबरले नाही, कारण मला वाटलं आता डॉक्टर आहेत एवढे मोठे आणि मला माझा नवरा उभा करायचे. देवावर विश्वास ठेवले आणि मोठ्या मोठ्या डॉक्टरवर विश्वास ठेवले, काही होणार नाही, आपल्या पुढे एवढं संकट आलेलं मोठं आपल्याला पार पडायचे, आपल्याला ह्या लढाईतून बाहेर पडायचं आहे, म्हणून मी खंबीरपणे उभा राहिले मॅडम.
0: ऑपरेशन नंतर तुम्हाला म्हणजे दोघांना डिस्चार्ज मिळाला आणि तुम्ही घरी आलात वगैरे, तर तेव्हा काय भावना होत्या दोघांच्याही मनात?
1: म्हणजे आता चांगले झालो, ही लढाई आपण जिंकून आलात असं वाटायचं, आता आपल्याला काही होणार नाही असं वाटायचं. आणि मॅडम मी एक सांगते, माझं दुसरं ऑपरेशन झालं म्हणजे लिव्हर ट्रान्सफर झालं ना, त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला अन्न पाणी काहीच पचत नव्हतं. मग त्यावेळेस मला म्हणजे काहीतरी लीक झालं होतं म्हणा, मग डबल मला दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला नेलं डॉक्टरांनी. आपलं काय करणार असं वाटलं मला, म्हणजे डॉक्टर देवी देवी असल्यासारखं, म्हणजे माझ्या हातात हात घालून तुला काही होणार नाही मी आहे, आणि मला त्या पहिल्या वार्डातून दुसऱ्या वार्डात शिफ्ट केलं त्यांच्या जवळ, म्हणजे माझ्या मालकाजवळ असे दोघांचे कॉट जवळ जवळ टाकले.
0: आता या सगळ्यात अवघड परिस्थिती त्याला सामोरे जाऊन तुम्ही त्यातनं बाहेर आलाय आणि आता यशस्वीपणे तुमचा संसार सुरू आहे नीट, तर आता काही जोडपी जे असतील अशा कठीण परिस्थितीमध्ये तर त्यांना काही सांगायचंय तुम्हाला?
1: हो मॅडम, त्यांनी एकमेकाची साथ सोडू नये, एकमेकांना साथ देव. आणि जरी आता आहे बा मी सांगते, घर असल्यावर भांडणं होते तर जरी झाले तरी पोटात गाठी ठेवून एकमेकांनी राहू नये, जिथल्या तिथे सोडायचे आणि पुढचा संसार पार पाडायचा असं वाटतं.

0: गाठी ठेवल्यानंतर ते मग तू असा मी तसा, तू मोठा मी मोठा, असा ना संसार होत नसेल.
1: महिलांनी स्वतःचं आरोग्य सांभाळणं गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, होय की नाही?
0: हो मॅडम.
1: खरंच ते म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे काही केले, तुमच्या संसारासाठी जे काही केले, ते आजच्या काळातले एक सावित्री म्हणूनच तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. आणि तुमच्या पतीनं सुद्धा तुम्हाला तसं गौरवलेलं आहे. म्हणजे आज आम्हालाही हे सगळे अनुभव तुम्ही ऐकवले, आकाशवाणीच्या परिवारात तुम्ही त्यासाठी सामील झालात, त्यासाठी मी आकाशवाणी सांगलीकडून आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: होती म्हणून राजकुमार साळवे आणि उज्ज्वला साळवे यांच्याशी वरदा हसबनीस यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. मैत्रिणींनो, वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. अथ योगानुशासनम. आज आपण बघतोय गर्भसंस्कार. स्त्री जीवनामध्ये गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. एका पूर्णातून दुसऱ्या पूर्णाची निर्मिती. गर्भ हा जीव 9 महिने 9 दिवसपर्यंत मातेच्या उदरामध्ये वाढवला जातो. या कालावधीमध्ये याला

गर्भ अशी संज्ञा असते. या गर्भावर जे काही संस्कार केले जातात ते गर्भसंस्कार. तर संस्कार हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या ज्या ज्या काही सवयी आणि लकबी असतात त्या ट्रान्सफर होत असतात. वस्तुत गर्भसंस्काराचा उल्लेख गर्भोपनिषदापासून आहे. गर्भसंस्काराचा मेन उद्देश हा गर्भाचा सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक या सर्व स्तरांवर आपल्याला अपेक्षित असतो. गर्भसंस्कारामध्ये प्रामुख्यानं मातेच्या आहाराचा विशेष विचार करावा लागतो. त्याचबरोबर गर्भसंकल्प, गर्भसंवाद, याचबरोबर मेडिकल पॉइंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्रेस्ट प्रिपरेशन याचा देखील विचार करावा लागतो. पण मेन मुद्दा येतो तो येतो योगाभ्यासाचा. डॉक्टर डेव्हिड बार्कर यांनी एक रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी रिसर्चमधून सांगितलेलं आहे, द वूम मे बी मोर इम्पॉर्टंट दॅन होम. बाळाचे शारीरिक, मानसिक, बौद्धिक संपूर्ण अस्तित्व या 9 महिन्याच्या वास्तव्यावर अवलंबून असते. तर योगाभ्यासाचा विचार करताना गर्भधारणे झाल्यानंतर 3 टप्प्यामध्ये आपण विचार करतो, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर. योगाभ्यासाने नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण वाढू शकते. तथापि गर्भवतीने गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करायची जी काही आसनं आहेत, प्राणायाम आहेत, ध्यानधारणा आहे, यांचे तज्ज्ञ व्यक्तीकडून यथोचित शिक्षण घेणे आवश्यक आहे. कारण नेहमी जे काही योगाभ्यास केला जातो, जी आसनं केली जातात, त्यातली बरीचशी आसनं, प्राणायाम हे गर्भधारणेच्या कालावधीमध्ये करत नाहीत. तर आपण पहिल्यांदा विचार करूया योगासनांचा. आपण जी काही गतिमान जीवनशैली स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये आपण भौतिक सुखांच्या गराळ्यात अडकल्यामुळे निसर्गानं जी काही आपल्याला शारीरिक क्षमता दिलेली आहे ती खूप मर्यादित झालेली आहे आणि त्यामुळेच नैसर्गिक प्रसूतीचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. तथापि आपण नियमित योग्य योगासनांचा सराव केला तर शरीरावयवांना दाब आणि ताण आल्यानं त्याची कार्यक्षमता वाढते. गरोदरपणी स्त्रीचं साधारण 12 ते 15 किलो वजन वाढत असतं. हा जो अतिरिक्त भार आहे तो सहन करण्याची क्षमता देखील आसनांच्या सरावाने वाढते. आपण आसनं करत असताना शरीराच्या हालचाली या संथ करत असतो आणि त्याचबरोबर त्यामध्ये स्थिरता टिकवत असतो. या स्थिरतेमुळे देखील गर्भारपणी स्त्रीच्या शरीरामध्ये जे काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्यामुळे तिच्यामध्ये भावनिक चंचलता जी काही येते ती देखील दूर व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व सांध्यांमध्ये, स्नायूंमध्ये लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, भावनिक संतुलन चांगलं राहतं, झोपेचं प्रमाण योग्य राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. या सर्वाचा परिणाम बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी होतो. योगासनानंतर आपण मुद्रांचा विचार करूया. आपली जी हाताची बोटं आहेत ती 5 ही बोटं पंचतत्वांचं म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांचं प्रतिनिधी करतात आणि या तत्वांचा समतोल साधण्यासाठी व गर्भाच्या स्वास्थ्यासाठी हस्तमुद्रा परिणामकारक ठरतात. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळा थायरॉइड ग्रंथीच्या हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतो. ब्रह्ममुद्रेच्या सरावाने तो निश्चित सुधारतो. सिंहमुद्रेने रक्तदाबाचे नियंत्रण होते. मुद्रांच्या नियमित सरावाने गर्भारपणी अंतःस्रावी ग्रंथींचं संतुलन साधण्यासाठी मदत होते व गर्भ आणि गर्भवती या दोघांचं देखील स्वास्थ्य अबाधित राखतं. प्राणायाम. प्राण म्हणजे चैतन्य. आपला श्वास हा या प्राणाच्या म्हणजे चैतन्य शक्तीवर अवलंबून असतो. प्रेग्नन्सीमध्ये पोटाचा आकार वाढल्यामुळे आपल्या श्वासपटलावर खूप सारा ताण येतो आणि त्यामुळे उथळ श्वसन होण्याची शक्यता असते. जेव्हा नियमितपणे प्राणायामाचा अभ्यास केला जातो, दीर्घ श्वसनाचा अभ्यास केला जातो, त्यामुळे आपोआपच शरीरात घेतल्या गेलेल्या हवेचे प्रमाण वाढते. नेहमी आपण साधारण 500 cc हवा घेत असतो.
पण जेव्हा

आपण दीर्घश्वसनाचा अभ्यास करतो तेव्हा 1500 ते 2000 cc पर्यंत हे हवेचं प्रमाण वाढतं. शरीरात गेलेल्या हवेचं प्रमाण वाढलं म्हणजे आपोआपच शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं की आपल्या पेशींना बाळापर्यंत देखील ऑक्सिजन रिच ब्लड सप्लाय होणार आहे की ज्याचा उपयोग बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी निश्चितच होतो. त्याचबरोबर हार्मोन्सच्या बदलांमुळे भावनांवर नियंत्रण ठेवता येत नसते अशा वेळी देखील प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सकारात्मक विचारसरणी वाढीला लागून एक सक्षम माता बनण्यास आवश्यक अशी शारीरिक आणि मानसिक तयारी होते. तथापि प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकूनच करावा कारण कुंभक बंध अशा प्रकारचे प्राणायाम गरोदरपणी करत नसतात किंवा भस्त्रिका कपालभाती यासारखे देखील प्राणायाम केले जात नाहीत. तर दीर्घश्वसन अनुलोम विलोम भ्रामरी शीतली सीतकारी यासारखे प्राणायाम योग्य मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावेत. पुढचा मुद्दा आहे मंत्रयोग. मननात त्रायते इति मंत्र हा विशिष्ट ध्वनिलहरींचा पाण्यावर परिणाम होत असतो हे सायन्सनं देखील प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी असते आणि त्यामुळे मंत्रोच्चारणाचा आपल्या शरीरावर गर्भावर खूप चांगला परिणाम होतो. ज्याप्रमाणे प्रतिजैविकं बाह्य शरीरावर कार्य करतात त्याप्रमाणे आपल्या सूक्ष्म शरीरावर मंत्र विलक्षण प्रभावी ठरतात. संस्कृत मंत्रोच्चारण वाच्या शुद्धी देखील होते. यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रणवोच्चार किंवा प्रणव साधना. सगुण ब्रह्माचं एकाक्षरी बीजमंत्र म्हणजे ओंकार. ओंकार हा अ उ म अर्धबिंदू या 3.5 मात्रांनी बनलेला असतो आणि त्याचा उच्चारणानं आपल्या शरीरामध्ये अल्फा आणि थीटा वेव्ज निर्माण होत असतात की ज्या मनाची शांत आणि सजग अवस्था दर्शवतात. त्यामुळेच ओंकार ध्यान प्रणव साधना याचा गर्भधारणेच्या कालावधीमध्ये अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो. गर्भसंस्कारामध्ये योग साधनेचा जरी विचार केला असला तरी योग्य मार्गदर्शन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.

0: अथ योगानुशासनम, मार्गदर्शिका डॉक्टर प्रणोती पिसे।
1: आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नकळवा। पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता आहे, आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली। पिनकोड क्रमांक 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि ईमेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता। त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे sanglikashvani@gmail.com। आकाशवाणीच्या सांगली केंद्राच्या कार्यक्रमांची माहिती आपल्याला फेसबुक आणि आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।
0: आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या। नमस्कार। ही आकाशवाणीच्या सांगली केंद्राची निर्मिती होती।

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे ठीक 1 वाजत आहेत. दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. दरम्यान

मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 सातारा जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र आणि ठीक 3 प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सुरुवातीला विविध भारती.

0: दोस्त सबको मिले, पता नहीं मैं जी पाऊंगी कि नहीं, लेकिन उससे बिछड़ने का दुख मुझे सता रहा है। बिल्कुल भी नहीं, आप इस तरह की बातें बिल्कुल ना सोचें, क्योंकि आपकी दोस्त आपके साथ है, और जब दोस्त साथ होते हैं तो बड़ी से बड़ी मुश्किलें टल जाती हैं। तो अपने मन में सकारात्मकता रखिए, वाकई आपको जो भी परेशानी है वो जल्द से जल्द दूर होगी, और इलाज तो आप करवा ही रही होंगी, उस पर पूरा ध्यान रखिए। जो भी बातें कही जाती हैं चिकित्सक की ओर से आपको उसका ध्यान रखिए, और समय पर दवाइयाँ लीजिए, आप बिल्कुल चंगी हो जाएंगे हम कहते हैं। और आपकी दोस्त के का जो भी आपके साथ में प्रेम है वो प्रेम बना रहेगा, आप दोनों का साथ भी बना रहेगा, यही हमारी कामना है। हमारे एक और साथी कह रहे हैं कि गर्मी की छुट्टियां होते ही नानी के घर जाने की जो उत्सुकता होती थी उसकी तुलना आज के किसी भी लग्जरी ट्रिप से नहीं की जा सकती। रात को छत पर चारपाई बिछाकर ठंडी हवा के झोंकों के बीच नानी या दादी को घेर कर
1: वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू।
2: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। पेपर फुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार। कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील, असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं, असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीकरता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत, असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे, तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात, असंही त्यांनी नमूद केलं। उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असं आवाहन त्यांनी केलं। गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील। भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेड मार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं। चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल। चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं।
3: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण। दूसरा, सारथी का सम्मान हो, वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है। आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है।
2: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ

विलंब झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली आहे. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 14 बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नाटकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली आहे. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉक आयच्या माध्यमातून यात्रा मार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. FHI प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला. पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग
जुगराज सिंह

अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण गोवा आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग कर्नाटक तमिळनाडू बिहार छत्तीसगड पुदुच्चेरी केरळ माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 1:40 झालेत. प्रसारित करीत आहोत सातारा जिल्हा वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचा अंदाज, महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी गावात नाचणीचं गाव तयार करणार आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार, यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. यंदाच्या खरीप हंगामात सातारा जिल्ह्यात 2,27,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल असा कृषी विभागाचा अंदाज आहे. खतांचा आणि बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भात, मका, बाजरी, सोयाबीनसह विविध पिकांसाठी सुमारे 41,500 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या 32,000 मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात भात पीक 47,000 हेक्टर, बाजरी 43,000 हेक्टर, भुईमुग 31,000 हेक्टर, सोयाबीन 24,000 हेक्टर, घेवडा 19,000 हेक्टर, वाटाणा 17,000 हेक्टर आणि मूग 12,000 हेक्टर क्षेत्रावर पेरला जाणार आहे. मधाचे, फुलाचे, पुस्तकांचे गाव तयार करत राज्यात स्वतंत्र ओळख तयार करणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात आता नाचणीचं गाव तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी पांगारी या गावाची निवड करण्यात आली आहे. स्ट्रॉबेरी शेतीला उत्तम आणि पौष्टिक पर्याय देण्यासाठी या गावातील ग्रामस्थांनी नाचणीचा पर्याय निवडला आहे. यासाठी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना उच्च प्रतीचं नाचणीचं बियाणं तसंच सेंद्रिय खताचं नुकतंच वितरण करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांच्या नावानं घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1% सवलत देण्यात येत आहे. यानुसार जिल्ह्यात गेल्या वर्षी 1 एप्रिल पासून यावर्षी 31 मार्च पर्यंतच्या कालावधीत 1,079 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्या महिलांना 2,66,00,000 मुद्रांक शुल्काचा लाभ मिळाला. सातारा शहर आणि कराड तालुक्यात या योजनेनुसार जास्त दस्त नोंदणी झाली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाची दशकपूर्ती होत असून जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत 31,336 महिलांची नोंदणी एका वर्षात झाली आहे. या अभियानात दर महिन्याला नोंदणी केलेल्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्याचबरोबर महिलांना प्रसूतीपूर्व सेवा देखील दिली जाते. नोंदणी केलेल्या महिलांपैकी 11,335 महिलांची सोनोग्राफी तपासणी तर 10,948 मातांची स्त्रीरोगतज्ञांकडून तपासणी करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेचा फायदा जिल्ह्यातील 1,11,203 शेतकऱ्यांना होणार आहे. या शेतकऱ्यांकडे 1,02,74,00,000 रुपयांचं पीक कर्ज थकीत आहे. या योजनेच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची थकबाकी कमी होण्यास मदत होऊन त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागानं 20 लाख झाडं तयार केली आहेत. ही झाडं लावण्यासाठी तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. वृक्षारोपण मोहिमेत सर्वाधिक रोपं खंडाळा तालुक्यात लावण्यात येणार आहेत.

0: ठिकाणी 1,86,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तयार केलेली रोपं विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपंचायती तसंच नागरिकांना सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. पावसाळ्यात येणारा पूर, कोसळणाऱ्या दरडी, तुटणारा संपर्क या संभाव्य धोक्यांचा आढावा घेत कराड तालुका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कराड तालुक्यातून जाणाऱ्या कृष्णा नदी काठावरील 39, कोयना काठावरील 18, दक्षिण मांड काठावरील 8, तारळी नदी काठावरील 7, उत्तर मांड नदी काठावरील 6 तर वांग नदी काठावरील 4 गावं पूरप्रवण क्षेत्रात येतात. हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आमची यानंतर प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET च्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली. या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले. आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील. असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत. या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे. सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे. तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील. आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील. हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल. तसंच सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योग

0: योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्य पूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्र देशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथे आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम

उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Rocking hair, rolling。
1: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 5 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत एक ही फिल्म से हा कार्यक्रम। श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया मन या चित्रपटातील काही गीतं। संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं।
2: नमस्कार श्रोते हो, आजच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमात मी श्वेता आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते।

श्रोते हो, हे गीत ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलंच असणार की आज आपण मन या चित्रपटाविषयी बोलणार आहोत. 9 जुलै 1999 साली इंद्रकुमार निदर्शित मन या चित्रपटातील सदाबहार अशा गाण्यांचा आस्वाद आपण घेत आहोत. या चित्रपटाची पटकथा आतिश कपाडिया यांची आहे. मन या चित्रपटात प्रमुख भूमिका आमिर खान, मनीषा कोयराला, अनिल कपूर यांच्या आहेत. तर एका विशेष भूमिकेत आपल्याला राणी मुखर्जी दिसते.

1965 सालचा भिगी रात या चित्रपटाचा रिमेक असणारा चित्रपट म्हणजे मन. भिगी रात या चित्रपटात अशोक कुमार, मीना कुमारी आणि प्रदीप कुमार मुख्य भूमिकेत आपल्याला दिसतात. उदित नारायण, अनुराधा पौडवाल, हेमा सरदेसाई, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक यांच्या स्वरातील सर्वच्या सर्व गाणी अतिशय गाजलेली आहेत. श्रोते हो, इंद्रकुमार यांनी सिनेसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत, जसे की दिल, राजा, इश्क, मस्ती, बेटा, आशा.

इंद्रकुमार यांच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटातील सरासरी गाणी उदित नारायण यांनी गायलेली आहेत. इंद्रकुमार यांचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर शूटिंगच्या दरम्यान ते एका स्टूलवरती बसूनच शूटिंग करतात. खुर्ची किंवा टेबल घेत नाहीत तर फक्त आणि फक्त स्टूलवरती बसूनच ते शूटिंग करतात. त्यांच्या चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर त्यांच्या प्रत्येक चित्रपटात एक विशेष प्रकारची शूटिंग करतात. ती म्हणजे उटीमध्ये एक झाड आहे, त्या झाडाजवळची शूटिंग त्यांच्या प्रत्येक चित्रपटात आहे. मन चित्रपटात देखील तिनक तीन ताना या गाण्यामध्ये देखील त्या झाडाखालची शूटिंग आहे. तसंच दिल या चित्रपटात देखील मुझे नींद ना आहे या गाण्यामध्ये देखील या झाडाजवळची शूटिंग आहे.

श्रोते हो, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक जणांचं असं मत आलं की मन हा चित्रपट 1997 साली प्रदर्शित झालेल्या टायटॅनिक या चित्रपटाचा रिमेक आहे. परंतु चित्रपट पाहिल्यानंतर लक्षात येतं की टायटॅनिक आणि मन या दोन्ही चित्रपटातील कहाणीमध्ये खूप फरक आहे. साम्य फक्त एकच की दोन्ही चित्रपटातील शूटिंग ही जहाजावरील आहे. श्रोते हो, या चित्रपटातील प्रियाचा रोल करण्यासाठी अनेक अभिनेत्री मॉडेल त्यांना समोर ठेवून विचार करण्यात आला. परंतु या रोलसाठी सर्व बाजूंनी मनीषाच योग्य आहे असं इंद्रकुमार यांचं मत आलं आणि हा रोल मनीषाला देण्यात आला. तो तिने उत्कृष्ट असा पार पाडला. सो बार जन्म ले तेरे लिए हे गाणं काश्मीरमध्ये शूट करण्यात आलेलं आहे.

श्रोते हो, खूप कमी चित्रपटात जहाजावरील शूटिंग असते. बसमध्ये, रेल्वेमध्ये, विमानामध्ये अनेक चित्रपटाचं शूटिंग झालेलं आहे. परंतु जहाजावरील शूटिंग म्हणजे काही हटकेच वाटेल. या दृष्टीने इंद्रकुमार यांनी विचार केला आणि मन चित्रपटाची शूटिंग जहाजावर करण्याचे ठरवलं. उटीला शूटिंग करण्याच्या वेळी अनेक अडथळे निर्माण झाले. 5 ते 6 वेळेस काही कारणांनी शूटिंग थांबवण्यात आली. 8व्या वेळेस आमिरला दुसऱ्या एका शूटिंगच्या दरम्यान डोळ्याला मार लागलेला होता, त्यामुळे 8व्या वेळेस देखील शूटिंग थांबवण्यात आली.

या चित्रपटात देव हा आवारा असल्याचं दाखवण्यात आलं आणि प्रिया अतिशय साधी भोळी. देव हा प्रियाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतो, परंतु असं न होता ते चांगले मित्र बनतात. जहाजावरील प्रवास संपल्यावर वापस जाताना त्यांना असं जाणवतं की दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांनी 6 महिन्यानंतर भेटण्याचं ठरवतात आणि ते दोघे 6 महिन्यानंतर म्हणजेच 14 फेब्रुवारीला भेटण्याचं ठरवतात. ठरलेल्या दिवशी भेटण्यासाठी येताना प्रियाचा अपघात होतो आणि ती दोन्ही पायांनी अपंग होते.

0: इकडे देवला वाटतं प्रियाने आपल्याला धोका दिला. तो चित्रकार असल्याने त्याने आपले मन चित्र काढण्यामध्ये रमवून घेतलं. देवने एक प्रियाची आणि त्याच्या दादीची पेंटिंग तयार केली होती आणि तो ती विकणार नाही असं सांगितलेलं. परंतु प्रियाने या पेंटिंगमध्ये काही आठवणी दडलेल्या आहेत असं सांगितल्यावर तिला ती पेंटिंग दिली जाते. नंतर दादीने दिलेले पेंजन प्रियाला देण्यासाठी तिच्या घरी गेल्यावर देवच्या ती पेंटिंग पाहून लक्षात येतं की ती अपंग मुलगी दुसरी कोणी नाही तर प्रियाच आहे आणि तो तिचा स्वीकार करतो. तर अशी स्टोरी असणारा चित्रपट मन. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढच्या एक ही फिल्म से या कार्यक्रमात. तोपर्यंत श्वेताला निरोप द्या. नमस्कार.
1: आत्ताच आपण एक ही फिल्म से हा कार्यक्रम ऐकलात. चित्रपट मन, संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोतेहो, आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल जलतरणपटू सिद्धेश बाळकृष्ण भवर याची रागिनी पाटील हिने घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. घे भरारी हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

5:30 झाली आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

हाय हॅलो आणि नमस्कार. सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात मी मयुरेश बडवे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आजच्या युवा बीट्समध्ये आपण ऐकणार आहोत दोन जनरेशन्स मधला संवाद. एक अपडेटेड आणि पॅशन ओरिएंटेड वर्क मेथड फॉलो करणारी आणि एक ट्रेडिशनल वर्क मेथड फॉलो करणारी. आता ह्यात नक्की फ्रीलॅन्सिंग बरोबर किंवा फिक्स्ड इन्कम देणारा जॉब बरोबर हे आपण ऐकून घेऊयाच, पण त्याआधी तुमची एनर्जी बूस्ट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला ऐकूयात 2018 मध्ये आलेल्या संजू या चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला प्रत्येक परिस्थितीशी लढा द्यायला शिकवतं. यानंतर ऐकूयात पॅशन आणि पेचेक या दोन गोष्टींमधला इंटरेस्टिंग असा संवाद.
1: आई अगं झोपली आहेस का?
0: ताई, आई मावशीकडे गेली संध्याकाळी, उद्या सकाळी येणार आहे, विसरलीस का?
1: अरे देवा, होती बोलली होती रे मला, मीच विसरले. ए बर जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी.
0: ए पाणी बिणी काय आणणार नाही, मला किती कामं पडली आहेत आणि फार लांब आहे का आपलं किचन, जा घेऊन ये जा.
1: ए काय कामं करतोयस रे, लॅपटॉपवर गेमच खेळत बसलास ना.
0: अगं गेम कुठं खेळतोय, काम करतोय, क्लायंटला उद्या व्हिडिओ द्यायचा आहे.
1: ते सोड, तू जेवलास का आणि काय बनवलंस?
0: नाही ना ग, मला वेळच नाही मिळाला. पण तू येताना काय आणलं नाहीस?
1: रोहन रात्री 11:30 मी कॅब मधून येताना जेवण घेऊन येऊ असं वाटतं तुला?
0: हो, आई नाही म्हणल्यावर जेवणाचं कोण, तूच बघणार.
1: मी रात्री थकून भागून घरी येते आणि तू मला विचारतो जेवायला आणलं नाहीस म्हणून. अरे दिवसभर घरीच होतास ना, तूच मागवायचंस काहीतरी.
0: अगं पण मी काही रिकामा नव्हतो, माझंही काम सुरू होत.
1: कसलं काम रे, लॅपटॉप घेऊन बसलास सकाळपासून, मी जाताना घेतला होतास अजून हातात आहे तुझ्या.
0: अगं मी काय दिवसभर लॅपटॉप नाही घेऊन बसलो, आणि जेवढा वेळ बसलोय ना तेवढा वेळ कामच केलंय, आता पण तेच करतोय.
1: अंधारात स्क्रीनवर डोळे फाडून काय काम करतोस एवढा वेळ?
0: अगं तो ट्रॅव्हल ब्लॉगर नाही का, त्याचा व्हिडिओ एडिट करतोय, मला बघून सांग कसं वाटतोय.
1: तुझं हे फ्रीलान्सिंगचं नाटक कधी संपणार आहे? मला वाटलं तू अभ्यासात बिझी असशील म्हणून जेवला नसशील.
0: अगं नाटक नाहीये ते, पॅशन आहे माझं, मला यातून पैसे मिळतात ना. कालच एका मुंबईच्या क्लायंटने ऍडव्हान्स दिलाय मला, आणि तू सारखं काय माझ्या कामावर टोमणे मारत असतेस?
1: कारण मला वास्तवाची जाणीव आहे रोहन, टीवायला आलास ना तू, पुढच्या आठवड्यात मिड सेम आहे तुझी, किती अभ्यास झाला तुझा?

0: का नुसतं व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स एडिटवर आयुष्य घालवणारच.
1: अभ्यास पण होईल ना माझा, पण एक करिअर आहे माझं, मला ह्याच फील्डमध्ये पुढे जायचंय.
0: करिअर वगैरे काय रे रोहन, आवड म्हणून ठीक आहे ना, पण यात स्टेबिलिटी कुठं आहे? आज तुला एखादा व्हिडिओ एडिट करायला मिळाला, उद्या नाही मिळाला.
1: नाही कसा मिळणार, माझं काम चांगलं आहे त्यामुळे लोक येतात परत.
0: आत्ता येतात, पण पुढे काय? तुला माहिती आहे ना AI आलंय.
1: हा मग, AI फक्त एक टूल आहे, ते स्वतःहून नवीन काही बनवत नाही ना.
0: अरे पण जे काम तू 4 तासात करतोस ते AI 4 मिनिटात करतं.
1: अगं या सगळ्या रिस्क माहिती आहेत मला, म्हणून तर मी नुसतं एडिटिंगवर थांबलेलो नाही आहे. मी स्वतःला अपग्रेड करतोय, मी 3D मॉडेलिंग पण शिकतोय, म्हणजे पुढे जाऊन गेम डेव्हलपमेंटमध्ये मला मॉडेल्स कमिशन करता येतील ना.
0: तुला माहितीये ना त्यासाठी किती वेळ लागतो?
1: वेळ लागतो म्हणूनच रात्री रात्री जागतोय ना, आणि जे डोकं मी चालवतो ते AI नाही चालवू शकत.
0: अरे पण ह्या फील्ड डोक्यावर नाही चालत, एफिशियन्सीवर चालतात. मी आज IT मध्ये 9 ते 5 काम करते, त्याने मला महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतोय. रोहन फायनान्शियल फ्रीडम आहे मला. तुझं काय, उद्या आपल्या घरावर काही अडचण आली तर तुझं हे पॅशन आपल्याला तारणार आहे का?
1: फायनान्शियल फ्रीडम? ताई तू स्वतःकडे पाहिलेस, 28 वय आहे तुझं पण 35 ची दिसायला लागलीस. रोज डोकेदुखीच्या गोळ्या खातेस तू, विकेंडला तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो. तुझ्या त्या फिक्स्ड मंथली इन्कम साठी ना तुझी मेंटल हेल्थ आणि तुझं फ्रीडम सगळं विकलंयस तू. हे बघ, फक्त मंथली पगार मिळतो म्हणून मी तुझ्यासारखा झोंबी बनू शकत नाही, मला माझं काम एन्जॉय करायचं.
0: हा पगार नसताना तर हे लॅपटॉप, वायफाय कनेक्शन हे सगळं तुला मिळालं नसतं रोहन.
1: माहितीये मला, दरवेळेस ऐकवण्याची गरज नाहीये ताई, हे वायफाय हे लॅपटॉप सगळं तुझ्या पैशावर चालतंय हे मी विसरलेलो नाहीये.
0: मी तुला ऐकवत नाही रे रोहन, पण वास्तवाची जाणीव करून देते. तू कधी विचार केलास की मी माझा जॉब सोडून तुझ्यासारखं घरी का नाही बसत?
1: कारण तुला ती फिक्स पगाराची सवय लागली.
0: सवय नाही, ती गरज आहे. आज जर मी जॉब सोडला तर उद्या या घराचा खर्च कोण चालवणार? तुझे ते कधीतरी येणारे क्लायंट्स की तुझी ती पॅशन? तुला वाटतं मी रोज ऑफिसला एन्जॉय करायला जाते? मलाही कंटाळा येतो रोहन डेली रुटीनचा, पण मला घरातल्या जबाबदाऱ्या दिसतात.
1: आणि तुला असं वाटतं की मला त्या जबाबदाऱ्या दिसत नाही. ताई मी काय डोळ्यावर पट्टी बांधून नाही बसलोय. मला माहितीये तू आपल्या घरासाठी खूप करतेस, म्हणूनच मी माझ्या या फ्रीलॅन्सिंग मध्ये जीव तोडून काम करतोय ना. तुला असं वाटतं की मी रात्रभर टाइमपास करतो. अगं पण मी नवीन स्किल शिकतोय, स्वतःचा पोर्टफोलिओ तयार करतोय, जेणेकरून 2 वर्षांनी मला कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि तुझ्यावर डिपेंडही राहायला लागणार नाही.
0: अरे पण हे 2 वर्षानंतरच प्लॅनिंग झालं, आजचं काय? आजच्या तारखेला तुझ्याकडे किती सिक्युरिटी आहे? अचानक काही अडचण आली तर काय करणारस तू? रोहन तुला हर्सबर्गची थेअरी माहितीये, पैसा हा आनंद देईलच असं नाही, पण पैसा नसला ना की दुःख आणि तणाव नक्की येतो.
1: अगं पण प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी पहिल्या दिवशी नसते ना ताई. तू जेव्हा जॉबला लागलीस तेव्हा पहिल्याच दिवशी तुला सगळं सेट मिळालं होतं का? नाही ना, तसाच हा माझा स्ट्रगलिंग फेज आहे, पण यात माझा स्वतःचा कंट्रोल आहे.
0: कंट्रोल? कसला कंट्रोल रोहन? क्लायंट्सने पैसे वेळेवर दिले नाही तर तू काय करशील रे?
1: अगं ही रिस्क माहिती आहे ना मला, पण ती मी ठरवून घेतलेली कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. मी आत्ता जो वेळ इन्व्हेस्ट करतोय ना तो माझ्या स्वतःच्या भविष्यासाठी करतोय, कोणाच्या दुसऱ्याच्या कंपनीचे टार्गेट पूर्ण करायला नाही. मला तुझ्या कष्टाची पूर्ण जाणीव आहे आणि मी लवकरात लवकर स्वतःचा कर्ज स्वतः उचलायला सुरुवात करेन, पण त्यासाठी तू माझ्या कामाला नाटक किंवा टाइमपास म्हणावं असं मला वाटत नाही. माझं स्वप्न आहे हे, मला माझी कला दाखवता येते यातून.
0: अरे पण बेसिक गरजा भागत नसतील तर माणसाला कलेच्या स्वप्नांचा काय उपयोग आहे?
1: अगं पण सेल्फ डिटर्मिनेशन काही असतं का? नाही, माणसाला स्वतःच्या मर्जीने समाधानाने काम करता यायला हवं. तुझ्या कॉर्पोरेट दुनियेत लोक फक्त क्वायट क्विटिंग करतात, म्हणजे काय माहितीये, काम आवडत नाही पण पगार मिळतो म्हणून फक्त डेस्कवर जाऊन बसायचं आणि गरज आहे तितकंच काम करायचं.
0: अरे पण त्यात चुकीचं काय, आम्हाला तेवढ्याच कामाचे पैसे मिळतात आणि आम्ही तेवढंच करतो.
1: अगं पण पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथचं काय, ती काहीच होत नाही ना. मला तसं नाही जगायचं, मला रात्री झोपताना वाटलं पाहिजे की मी आज काहीतरी क्रिएटिव्ह आणि भारी केलंय.
0: ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर.
1: अगं ताई चिडू नको ग, आणि बघ याच वयात असं स्वातंत्र्य आहे ना मला हे सगळं करायचं.
0: ठीक आहे ना रे, पण जेव्हा तुझं स्वातंत्र्य तुला ताटात जेवण आणून देणार नाही ना तेव्हा माझ्याकडे येऊ नको.
1: ए तेव्हाच तेव्हा बघू ग, जा. गुड मॉर्निंग ताई.
0: गुड मॉर्निंग.
1: आज ऑफिसला नाही जायचं?
0: जायचं ना,

0: पण थोडं लेट जाईन आज. डोकं दुखतं रे रात्रभर. मी कॉल केला ऑफिसमध्ये आणि सांगून टाकलंय त्यांना.
1: मग तुझा बॉस काही बोलला नाही?
0: फोनवर कुठला बोलतोय, गेल्यावर बोलणार. अरे लेट जाण्यापेक्षा न गेलेलं बरं वाटतं आजकाल.
1: बरं थांब, गोळी देतो तुला आणि ते मलम पण लावून देतो, थांब.
0: ऐक ना रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. कालच्यासाठी खरंच सॉरी. अरे अरे मला इतकं चिडायचं नव्हतं तुझ्यावर, पण ऑफिसचा खूप ताण आहे आणि सगळा तुझ्यावर निघाला.
1: इट्स ओके ताई, माझंही चुकलं. म्हणजे मी तुला झोंबी म्हणायला नको होतं, आय एम व्हेरी सॉरी. पण काल तू जे बोललीस ना सिक्युरिटीबद्दल, ते मी रात्रभर विचार करत होतो. मला भीती वाटते का कधी कधी? काल मी तुला मोठ्याने सांगून गेलो की मला मुंबईच्या क्लायंट्सने ॲडव्हान्स दिलाय, पण खरं सांगायचं तर मागच्या महिन्यातली दोन कामांची पेमेंट अजून थकली आहेत. क्लायंट फोन पण उचलत नाही.
0: मी हेच सांगत होते तुला काल, हीच आहे ती इन्स्टॅबिलिटी.
1: आणि नुसता पैशांचा प्रश्न नाहीये, कधी कधी खूप वेगळेच त्रास होतात.
0: कसला त्रास? तुला तुझं काम आवडतं ना?
1: आवडतं, पण सलग 12-12 तास स्क्रीन कडे बघून डोकं सुन्न होतं.
0: अरे मग ब्रेक घ्यायचाच ना रोहन, कोणी जबरदस्ती केली आहे?
1: अगं डेडलाईन्स असतात ताई, आणि सर्वात वाईट म्हणजे जेव्हा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो तेव्हा वाटतं. डोकं पूर्ण ब्लॉक होतं, काहीच नवीन सुचत नाही, पण काम तर द्यावं लागणार ना.
0: मग काय करतोस तू?
1: काय करणार, तसाच बसून राहतो स्क्रीन समोर. मग माझी पॅशन सुद्धा एखाद्या ओझ्यासारखी वाटायला लागते, आणि माझ्या आवडीची गोष्ट करायला सुद्धा नको नको होतं. जॉब केलेला बरा असं वाटायला लागत.
0: रोहन हाच प्रॉब्लेम आहे. हे बघ, जेव्हा तुझ्या खात्यात पैसे नसतात तेव्हा तुझं पॅशन, तुझी क्रिएटिव्हिटी सगळी ब्लॉक होते. अरे रिकाम्या खिशाने नाही बघतायत स्वप्न.
1: खर तर तू काल ते फिक्स्ड इन्कमचं बोललीस ना, ते पटलं मला. म्हणजे तुझंच बघ ना, तुझे SIP सुरू आहेत, शेअर्सचा पोर्टफोलिओ छान ग्रो करतोय, बँक बॅलन्स पण मस्त आहे. मला पण तुझ्यासारखा काहीतरी बॅकअप प्लॅन तयार करायचा आहे.
0: अरे वा, मग काय विचार केलास रोहन?
1: म्हणजे हे फ्रीलान्सिंगचे पैसे आहेत ना, त्यातून एखादी मंथली SIP सुरू करणार आहे.
0: अरे पण त्यासाठी सुद्धा फिक्स्ड इन्कम लागतो. महिन्याला तुझ्या अकाउंटमधून आपोआप पैसे कट होतात. बॅलन्स इश्यू झाला की पेनाल्टीज लागतात. पण तू इन्व्हेस्टमेंटचा, सिक्युरिटीचा विचार करतोस ना, हे ऐकूनच मला समाधान वाटतं.
1: ताई तू आहेस ना सिक्युअर, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स आहेत तुझ्या, मग तरी तू का इतकी टेन्स असतेस?
0: कारण माझं बँक अकाउंट जरी भरलं असलं ना तरी माझं समाधान होत नाही रे. मला अजूनही आठवतंय, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मला इव्हेंट्स मॅनेज करायला, सोशलाइज करायला खूप आवडायचं. आता मी फक्त त्या कोडिंगच्या चुका काढतीये, क्लायंटच्या शिव्या खातीये. अरे या पे चेकनं मला सिक्युरिटी दिलीये, पण माझी स्वतःची ओळख खरंच पुसून टाकली. आजकाल असं वाटतं की मी फक्त बिलं भरण्यासाठी जन्म घेतलाय.
1: अगं ताई असं का बोलतीयस?
0: अरे नाहीतर काय, परवा पण आई रूम मध्ये आली, म्हणाली लाईटचं बिल भरायचं आणि निघून गेली. माझं पण काम सुरू होतं तेव्हा, म्हणून पण असेल कदाचित. अरे पण मला वाईट वाटलं रे. आणि ही एकच गोष्ट नाहीये, ऑफिसमध्ये 2 मिनिटं गप्पा मारत बसलं ना की लगेच बॉस येतो, एफिशियन्सीवर लेक्चर देतो. नुसती ती लॅपटॉप स्क्रीन बघत बसावं लागतं, बाकी काहीच करता येत नाही. का तर मंथ एंडला बँक बॅलन्स वाढेल म्हणून.
1: ताई खरं सांगायचं तर आईला तुझ्या पैशांची नाही, तुझी काळजी वाटते. रोज रोज तुला डोकेदुखीच्या गोळ्या घेताना बघून ना खूप वाईट वाटतं तिला.
0: आणि रोहन हे सेम तिचं तुझ्या बाबतीत पण होतं. तू दिवसभर घरात लॅपटॉप घेऊन बसलेला असतोस. अरे मला कळतंय की तू काम करतोस, पण आईला आणि बाहेरच्या लोकांना कसं कळणार आहे? ते म्हणतात यांचा मुलगा काहीच करत नाही, घरात बसून खातोय नुसता.
1: अगं पण ताई हे लोक मला उद्या खायला घालणार आहेत का? मग त्यांचा विचार का करतेस तू?
0: अरे खायला देणार नसले तरी बोलायचं पण थांबत नाहीत ना. आईला किती वेळ ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुला? तू काय करतोस हे त्यांना दिसतच नाहीये.
1: अगं पण माझं काम त्यांना दिसत नाही म्हणून मी कमवलेल्या पैशांची किंमत नाहीये का?
0: किंमत आहे पण स्टेटस नाहीये. हे बघ रोहन, स्टेटस ही खूप महत्वाची गोष्ट आहे, अशातला काही भाग नाहीये. पण मुलगा जर बॅग घेऊन बाहेर जाताना दिसला तर लोकांनाही वाटतं काहीतरी करतोय, आयुष्यभर सिक्युअर आहे.
1: अगं पण ताई लोकांसाठी मी माझं पॅशन नाही ना सोडू शकत.
0: तसं नाहीये
1: ताई, म्हणजे हे बघ, आपण दोघं एका अर्थी दोन वेगळ्या पण चुकीच्या टोकांवर उभे आहोत ना. मी फक्त पॅशनच्या मागे धावतोय आणि तू फक्त पेचेकच्या मागं. पण जर आपण या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या तर?
0: म्हणजे काय?
1: म्हणजे बघ, मी माझं BSC चं शिक्षण आधी पूर्ण करतो, त्यानंतर मी एखाद्या चांगल्या कंपनीत

0: बेसिक लेवलचं का होईना, पण जॉब शोधेन ज्यामुळे मला एक बेसलाईन इन्कम मिळेल, महिन्याला फिक्स पगार आला की मला पैशांची चिंता राहणार नाही, आणि त्यानंतर संध्याकाळी किंवा वीकेंडला मी माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम साईड हसल म्हणून करेन.
1: हा, हे अगदी प्रॅक्टिकल बोललास. म्हणजे तुझी नोकरी तुला फायनान्शियल स्टेबिलिटी देईल आणि तुझं फ्रीलान्सिंग तुला सॅटिस्फॅक्शन देईल. आणि समजा पुढे जाऊन तुझं व्हिडिओ एडिटिंगचं काम खूप वाढलं तर तू नोकरी सोडून पूर्ण वेळ तेच करशील.
0: हा, म्हणजे मी कॅप्टन अमेरिका आणि पगार ही माझी ढाल असेल, पण माझं फ्रीलान्सिंग म्हणजे थॉरचा हातोडा.
1: हा, मोठा आला एव्हेंजर. पण तुला माझा पॉइंट कळला ना, यातच खूप भारी वाटतं.
0: ताई माझं ठीक आहे, पण तुझं काय?
1: माझं काय?
0: अगं, तू तर नोकरी सोडू शकत नाहीस ना पॅशनसाठी.
1: नाही, पण मला एक सुवर्ण मध्य काढावं लागेल, काहीतरी वेगळं करायला हवं.
0: तू जॉब क्राफ्टिंग का ट्राय करत नाहीस?
1: जॉब क्राफ्टिंग हा काय प्रकार आहे?
0: म्हणजे बघ, मी एका पॉडकास्टमध्ये ऐकलं होतं, जॉब क्राफ्टिंग म्हणजे आहे त्या नोकरीतच आपल्या आवडीची गोष्ट शोधायची किंवा निर्माण करायची.
1: अरे, पण मला तुझ्यासारखी स्पेसिफिक कला नाही आहेत.
0: अगं, सोशलायझिंग पण एक कलाच आहे, सगळ्यांना नाही जमत ते.
1: अरे, पण त्याचा मला कुठे उपयोग होणार आहे?
0: म्हणजे बघ, तुला लोकांशी बोलायला, मॅनेजमेंट करायला, सोशल वर्क करायला आवडतं ना, मग तू तुझ्या कंपनीच्या HR शी का बोलत नाहीस? कंपनीची CSR कमिटी जॉईन कर.
1: CSR कमिटी? ती काय करते?
0: अगं, ह्याच CSR कमिटी मधून कंपनी सोशल वर्क करतात, त्यात तू पार्टिसिपेट कर ना. तुझं IT चं काम करत करत सेम प्रिमायसेस मध्ये तू तुझं पॅशन फॉलो करू शकतेस.
1: सोशल वर्क? अरे रोहन, मला माझा रेग्युलर जॉब करायला वेळ मिळत नाही, त्यात एक्स्ट्रा काम कुठून करू? वीकेंडला पण बॉसची कामं असतात, आणि हे एक्स्ट्रा काही केलं ना तर उरलेला श्वास पण कोंडेल माझा.
0: अगं ताई, पण आठव ना, तू कॉलेजमध्ये असताना काय काय करायचीस. तू एकाच वेळेस कॉलेजचं मॅगझिन सांभाळायचीस, ड्रामा क्लबचे इव्हेंट मॅनेज करायचीस, आणि तरीही तुला वेळ मिळायचा अभ्यास करायला. तेव्हा नव्हती की तुझी चिडचिड होत?
1: ते वेगळं होतं रे, तेव्हा मी कधीच थकत पण नव्हते. रात्री उशिरापर्यंत आम्ही डेकोरेशन करायचो, तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लेक्चरला फ्रेश असायचो.
0: एक्झॅक्टली, कारण ती तुझी पॅशन होती. ऊर्जा आहे तुझ्याकडे ताई, ती संपलेली नाहीये, फक्त ती चुकीच्या जागी, म्हणजे फक्त कोडिंगच्या चुका शोधण्यात खर्च होतीये. CSR कमिटीमध्ये तुला पुन्हा तेच इव्हेंट्स ऑर्गनाइज करता येतील, लोकांशी कनेक्ट होता येईल, तुझा तो कॉलेजवाला नेहाचा स्पार्क परत येईल, आणि त्यासाठी तुला जॉबही सोडावा लागणार नाही.
1: अरे, म्हणजे मला जॉबही बदलावा लागणार नाही, माझा पगारही सेक्युअर राहील, आणि मला कामात नवीन पर्पज पण मिळेल. रोहन, दिस इज अ ब्रिलियंट आयडिया. मी एक काम करते, मी सोमवारी ऑफिसला गेल्या गेल्या आधी HR ला मेल टाकते.
0: बघ, पॅशन आणि पेचेक हे शत्रू नाही आहेत, ती एकाच गाडीची दोन चाकं आहेत. पैशांशिवाय पॅशन टिकत नाही, आणि पॅशनशिवाय पैसे कमवण्यात मजा नाही. आपल्याला फक्त बॅलेन्स साधायचा आहे.
1: पटलं बाबा तुझं म्हणणं. काल रात्री मी ज्या भावाला मूर्ख समजत होते, तो रातोरात एवढा समजूतदार कसा झाला?
0: टॅलेंट आहे का ताई?
1: ए, टॅलेंट अभ्यासात वापर जरा, मिड सेम क्लिअर करशील.
0: हा, मिड सेम वरनं आठवलं. आता एक डील करूया.
1: कुठली डील?
0: हे बघ, मी आजपासून माझ्या मिड सेमचा सिरियसली अभ्यास करणार, नो एक्सक्यूज. पण तू?
1: मी काय?
0: तू या वीकेंडला लॅपटॉप बंद करून माझ्यासोबत नवीन आलेलं नाटक बघायला यायचं, आणि मग त्यानंतर आपण मस्त बाहेर जेवायला जायचं तुझ्या पेचेक मधून.
1: नाही नाही, तुझं पॅशन जर तुला पैसे आणून देत आहे ना, त्यातून केलेलं जेवण जास्त टेस्टी लागेल असं वाटतंय मला.
0: ताई, तूच आत्ता म्हणालीस ना, फायनान्शियल फ्रीडम असायला पाहिजे. मग तुझ्याकडे बिल भरण्याचा फायनान्स आहे, आणि माझ्याकडे मस्त काहीतरी ऑर्डर करायचं फ्रीडम. विन विन सिच्युएशन आहे दोघांसाठी.
1: डन, डील पक्की. पण थांब, माझी पण एक अट आहे.
0: आता कसली अट? अगं, मी अभ्यासाला तयार झालो ना.
1: फक्त अभ्यास नाही रोहन, मला तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही वर्क लाईफ बॅलन्स बद्दल एक रूल ऍड करायचा आहे. तू आजपासून रात्री 11:30 नंतर लॅपटॉपला हात लावणार नाहीयेस. तुझं ते पॅशन असो किंवा फ्रीलान्सिंग, रात्रीची झोप नीटच असायला हवी रोहन. ओके?
0: अगं, पण ताई रात्रीच तर शांतता असते, क्रिएटिव्ह कामं तेव्हाच होतात ग.
1: काहीही नाही, तू रात्री जागतोस ना म्हणून इतके डार्क सर्कल्स आलेत डोळ्याखाली. 11:30 म्हणजे 11:30 शट डाऊन.
0: बर बर, ठीक आहे, मला तुझी अट मान्य, पण मग माझी एक क्रॉस अट आहे.
1: बोल काय.
0: रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तू तुझा तो ऑफिसचा फोन डू नॉट डिस्टर्ब वर टाकायचा. वीकेंडलाही तुझा बॉस तुला कॉल करून काम करायला लावतो, आणि तू निमूटपणे करतेस. हे चालणार नाही. वीकेंड तुझा स्वतःचा आहे, बॉसचा नाही.

0: अरे पण काही इमर्जन्सी आली तर काय करणार?
1: ऑफिस मध्ये आग लागली तरच ती इमर्जन्सी समजायची. बाकी सगळं सोमवारच्या सकाळपर्यंत थांबू शकतं. जर मी माझी रात्रीची शिफ्ट बंद करतोय तर तुला तुझी वीकेंड शिफ्ट बंद करावीच लागेल, मान्य आहे का?
0: बापरे, माझा लहान भाऊ मॅनेजमेंटचा धडे देतोय मला आता. ठीक आहे बाबा, डन. रविवारी लॅपटॉप बंद आणि ऑफिस फोन सायलेंट. चल आता चहा संपव आणि लगेच अभ्यासाला लाग. ओके,
1: यस बॉस.

सांगली आकाशवाणी निर्मित युवा बीट्स या कार्यक्रमात आज आपण ऐकलं पॅशन आणि पेचेक यावरील संवाद, ज्याने आपल्याला समजलं की पॅशन आणि पेचेक ही दोन्ही एकाच गाडीची दोन चाक आहेत, आपल्याला फक्त बॅलन्स करायची गरज आहे. सहभाग मनोज्ञा हुद्दार, मयुरेश बडवे, सादरकर्त्या तेजा दुर्वे. आजच्या युवा बीट्सच्या या हटके एपिसोडमधून मी मयुरेश तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार.

FM 103.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मिश्र संगीत 6:10 6:30 घे भरारी या कार्यक्रमात युवा जलतरणपटू सिद्धेश बाळकृष्ण भवर याची रागिनी पाटील हिने घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी 7:30. कार्यक्रमात रुंद वरंबा आणि सरीटोकन यंत्र अर्थात BBF तंत्रज्ञानाने पेरणी याविषयी वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांचे भाषण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. आठ वाजून 15 मिनिटांनी लोकरंग या कार्यक्रमात रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. 9:00 विविध भारतीय मुंबईचे कार्यक्रम. मराठी पत्रगीत हा कार्यक्रम 10:00. श्रोते हो, ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात भट्टी खत निर्मितीचे फायदे याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन दौलत निपाणीकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. बालजगत हा कार्यक्रम 10:00. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30.

10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद. या संवादानंतर लगेच या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:00. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. मेहफिले गझल हा कार्यक्रम 6:10. 6:30 ICC महिला विश्वचषक T20 स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून. याचबरोबर आकाशवाणी धाराशिव केंद्रावरील उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अक्षर हा कार्यक्रम 6:30. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 लोकनाट्य ऐका कारभारी सादर करते असाबी मुल्ला आणि सहकारी. 8:00 मन की बात या कार्यक्रमाअंतर्गत माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाच्या मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम 9:00. गोल्डन हिट्स हा कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं भक्तिगीत. संगीत आहे सुधीर मोघे यांचं.

0: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
1: नमस्कार, भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्णाक्षरांनी लिहिली जाते. ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे.
0: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा. दोन थेंब दरवेळी. नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी, यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026.

आत्ताच आपण श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. गायलं होतं अरुण दाते यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया हे बंध रेशमाचे या नाटकातील ज्योत्स्ना मोहिले यांनी गायलेलं नाट्यपद.

जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या, भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।

0: आत्ताच आपण जगजीत सिंग यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली गुलजार यांची गझल ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
5: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
4: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
5: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
4: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
5: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 024-72-40-39.
0: प्रसारित करत आहोत घे भरारी हा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमात आज ऐकूया युवा जलतरणपटू सिद्धेश बाळकृष्ण भवर याची रागिनी पाटील हिने घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार.

नमस्कार, मधुर स्वरांनी झुळझुळणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घेभरारी आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली युवा मैत्रीण रागिणी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, शुभ संध्या.

दोस्तांनो, घेभरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो, तर कधी प्रासंगिक कार्यक्रम ऐकतो, तर कधी चंदेरी दुनियेअंतर्गत चंदेरी दुनियेतील काही खास कलाकारांविषयी जाणतो, तर कधी आपल्या भेटीला येतात आपले युवा मित्रमैत्रिणी. दोस्त हो, आजही असाच एक मित्र आपल्या भेटीला आला आहे, ज्यानं जलतरण मध्ये राष्ट्रीय पातळी

0: वर यशाला गवसणे घातलेली आहे. या मित्राचं नाव आहे सिद्धेश बाळकृष्ण भवर. सिद्धेश, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत.
1: नमस्कार.
0: सिद्धेश, आपल्या युवा मित्रांना तुझी थोडक्यात ओळख करून देशील.
1: नमस्कार, माझं नाव सिद्धेश बाळकृष्ण भवर. मी सध्या BBA LLB थर्ड इयरमध्ये आहे. पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज येथे शिक्षण घेत आहे.
0: बरं सिद्धेश, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: माझ्या घरामध्ये माझे आई वडील, आजी आजोबा, काका काकू आणि त्या व्यतिरिक्त आणखी माझ्या दोन मोठ्या बहिणी, त्यांचं लग्न झालेलं आहे.
0: आणि सिद्धेश, सध्या तुझं शिक्षण काय चालू आहे?
1: सध्या मी लॉचं शिक्षण घेत आहे, 5 इयर्समध्ये BBA LLB इंटिग्रेटेड कोर्स थर्ड इयरला आहे.
0: बरं सिद्धेश, तू प्राथमिक शिक्षण सोबतच माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण कुठं घेतलंस?
1: मी माझं प्राथमिक शिक्षण कळंबमध्ये मॉडेल इंग्लिश स्कूल इथून घेतलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब इथून घेतलं. त्यानंतर कनिष्ठ शिक्षण मी पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून घेतलं. आणि त्यानंतर आता ग्रॅज्युएशनला मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज पुणे येथे आहे.
0: अरे वा, बरं. सोबतच तुला छंद कोणते आहेत?
1: मला छंद पोहण्याचा आहे, त्याचबरोबर ते डान्सचा, त्यानंतर संगीताचा आहे, त्यामध्ये तबला गिटारचं देखील आहे.
0: बरं, तू आत्ता सांगितलंस की तुला पोहण्याचा छंद आहे, मग तू पोहायला कसा शिकलास?
1: मी वयाच्या 5व्या वर्षी माझ्या वडिलांसोबत पोहायला जायचो. स्टार्टिंगला मला भीती वाटत होती, मला त्यामध्ये जास्त रस येत नव्हता, पण माझ्या वडिलांची फार इच्छा होती. स्टार्टिंगला तर मला असं मजबुरीनं बळबळ पोहायला शिकवलं, पण नंतर जेव्हा मी स्वतः शिकलो त्यावेळेस मला त्यामध्ये आवड निर्माण झाली.
0: अरे वा, वयाच्या 5व्या वर्षी तू पोहायला शिकलास, बरोबर आहे?
1: हो.
0: मग तू पोहायला शिकत कसा गेलास, म्हणजे सुरुवात कशी झाली तुझी?
1: मी जेव्हा 2 वर्षाचा असेल तेव्हापासून मला वडील रोज घेऊन जात होते पोहायला. त्यावेळेस सुरुवातीला तर मी ह्यांना पोहताना पाहत होतो, पण मला भीती वाटत होती. आणि त्यानंतर हळूहळू आवड पण देखील निर्माण झाली, पण येत नसल्यामुळे मला ते आवडत नव्हतं. पण त्यानंतर आम्ही विहिरीवर पोहायला जायचो, त्यावेळेस विहीर फार उंच होती, तर त्या विहिरीवरती जसंजसं मला थोडंसं जमायला लागलं पोहायला, मला पप्पांनी अट घातली होती की जर तू एकदम वरच्या पायरी येऊन उडी मारली तर तुला आज एक बिस्किट पुढं देईल. ह्या अटीमुळे मी रोज एक पायरीवर करायचो आणि त्या बिस्किट पुढ्यासाठी रोज आणखी इम्प्रूव्हमेंट करत गेलो.
0: अरे वा, सोबतच म्हणजे तू पप्पांनी सांगितलं की ही गोष्ट मिळणार आहे म्हणून तू आवडीने ते करायला शिकलास, बरोबर आहे? आणि मग या जे काही पोहण्याच्या कॉम्पिटिशन्स वगैरे असतात, मग त्याच्यामध्ये कधी पार्टिसिपेट झालास का तू?
1: हो, त्यानंतर परत हळूहळू मी पोहण्याचा एक माझा एक केवळ छंद होता. त्यानंतर आपल्या जवळपासच्या भागामध्ये इकडे कुठे स्विमिंग पूल नव्हता किंवा पोहण्यासारखं कुठलं तलाव नव्हतं किंवा नदी नव्हती. तर त्यानंतर काय झालं, ज्यावेळेस मी 6वीत गेलो, 6वीत असताना नंतर मला बाकीच्या खेळांची आवड होती. मी फार कबड्डीमध्ये असायचो, नेटबॉलमध्येही स्टेट झालेलं होतं. तर मला आमच्या शाळेतल्या सरांनी सांगितलं की तू पोहण्यामध्ये का ट्राय करत नाहीस. मला त्यावेळेस मग शाळेत सरांनी पुढचं माहिती सांगितली की कशी कशी स्पर्धा होईल, कुठे कुठे होईल. त्यानंतर मी स्पर्धेसाठी निघालो. त्यावेळेस मला जाताना वडिलांनी फार सपोर्ट केला. आणि त्यावेळेस जायच्या अगोदर एक गोष्ट मला समजून सांगितली होती की हारणं जिंकणं पुढचा भाग आहे, तू यावेळेस पहिल्यांदाच जातोय, तू शिकतोय, त्यामुळे आत्तापासून काय अपेक्षा नको. मी पण त्याचा ह्यानं गेलो होतो की जसं होईल तसं होईल. आणि गेल्याच्या नंतर योगायोगाने पहिल्या स्पर्धेमध्ये माझं 2 क्रीडा प्रकारामध्ये त्याच्यात पहिला क्रमांक आला. एक बटरफ्लायमध्ये आला आणि एक ब्रेस्टस्ट्रोकमध्ये आला. त्यानंतर मी विभाग स्तराला गेलो नांदेडला. तिकडे गेल्याच्या नंतर अनुभव पहिलाच होता, बाकीचे सगळे येणारे लातूरवरून शहरा भागातून होते सगळे. आणि तिकडे सगळ्यांची पूलमध्ये प्रॅक्टिस झालेली होती, त्यामुळे मी थोडंसं मागं पडलो. 3रा क्रमांक आला आणि पहिले 2 मुलंच पुढं राज्याला गेले. आणि त्यानंतर मग परत 2र्या वर्षी परत आणखी गेलो. त्यानंतर 3 प्रकारामध्ये निवड झाली माझी. त्यावेळेस मग बटरफ्लाय, ब्रेस्टस्ट्रोक आणि फ्रीस्टाईलचं देखील हे झालं. त्यानंतर परत विभाग स्तराला गेलो, पण तिथं पण अगदी थोडक्यातच परत माझा नंबर गेला. त्यानंतर असं 2-3 वर्ष प्रयत्न केला आणि नंतर आणखी ज्यावेळेस सगळं काही समजायला लागलं, सगळं थोडंसं इम्प्रूव्हमेंट होत गेली, त्यावेळेस मात्र नेमकं लॉकडाऊन आलं. त्यावेळेस कोविडच्या काळात माझी 9वी गेली 10वी गेली, असं माझं शालेय जीवन संपून गेलं.
0: मग परत महाविद्यालयीन शिक्षण घेताना तू या पोहण्याचा छंद जोपासलास का?
1: हो, ज्यावेळेस मी कॉलेज बघितला

0: अकरावीला, तर त्यावेळेस आमच्या कॉलेजला स्विमिंग पूल होता. कॉलेजला स्विमिंग पूल होता तर त्यासाठी मी कॉलेजचं हॉस्टेल देखील घेतलं आणि तिथंच रोज सकाळी जाऊन प्रॅक्टिस करायचो. तर तिथं स्विमिंगला प्रॅक्टिस करत असताना तिथल्या सगळ्या स्विमिंग पूलमध्ये बाकीच्यांच्या प्रवाहामध्ये तर मी येत नव्हतो, पण मी रोजच्या रोज प्रॅक्टिस करत राहिलो. त्यानंतर एक दिवशी जेव्हा पुण्याच्या झेडपीच्या मॅचेस ज्या वेळेस होत्या, त्यावेळेस झेडपीच्या मॅचेसमध्ये मग भाग घेतला. भाग घेतल्यानंतर जे आणखी कॉलेजमधले इच्छुक मुलं होते त्यांनी देखील नावं दिली. त्यावेळेसच मला काही जणांनी अप्रोच केलं, म्हणले की आम्ही एक आपल्या कॉलेजची वॉटर पोलोची टीम काढतो आहे. आता वॉटर पोलोची मला फार आवड होती, परंतु इकडे आधी वय बसत होतं, त्यावेळेस संधी नाही मिळाली. आणि ज्यावेळेस वय बसाय नंतर त्यानंतर कोरोना वगैरे आल्यामुळे तर मला पुढं कंटिन्यू करता नाही आलं, कारण की एकतर पोहणं इतकं रिस्क गेम आहे आणि ते वॉटर पोलो ग्रुप गेम आहे, आणि ग्रुप गेममध्ये पोहायला प्रत्येकाला यावं लागतं. तसं मग तेवढं तयारी करावी लागते, परत त्यानंतर तितके प्रॅक्टिस करायला सुद्धा तितकं मोठं पूल लागतो, मग त्यामुळे शक्य नाही झालं. आणि ज्यावेळेस मला ही 11वीमध्ये संधी मिळाली त्यावेळेस मात्र मी भाग घेतला. त्यावेळेस भाग घेतला, आम्ही टीम बनवली आणि त्यानंतर आम्ही पुण्याच्या झोनल्सच्या पुढं गेलो. त्यानंतर आम्ही राज्यापर्यंत गेलो. राज्याला गेलेलो असताना आम्ही अवघ्या थोडक्यात आमचा थर्ड प्लेस तिथून गेला. त्यानंतर पुढच्या वर्षी परत प्रयत्न केला, सलग असं दुसऱ्या वर्षी राज्यस्तरापर्यंत पोहोचलो. तिथून देखील आमचं हे झालं राज्यालाच नेमकं.
1: परत तिसऱ्या वेळेस प्रयत्न केला का?
0: तिसऱ्या वेळेस मग मात्र हे झालं, माझं 11वी 12वी संपली, परत नंतर कॉलेज चेंज झालं, मग युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यामध्ये आलो. त्यानंतर मग मला परत संधी मिळाली, मग त्यानंतर मी गोव्याला गेलो. त्यावेळेस मग मी समुद्रातून इन्व्हिटेशनल नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन्स होत्या, त्याच्यामध्ये मग माझा 6वा क्रमांक आला.
1: अरे वा, म्हणजे अगदी लहान वयात झालेली सुरुवात तुला राष्ट्रीय स्तरापर्यंत घेऊन गेली. मग ज्यावेळेस तू राष्ट्रीय स्तरावर पोहायला गेलास, त्यावेळेसचा तुझा अनुभव काय सांगशील आपल्या युवा मित्रांना?
0: खरं तर ज्यावेळेस जायचं होतं त्यावेळेस घरच्यांनी नेहमी सपोर्ट करत आले होते, पण ज्यावेळेस कळालं गोव्याला स्पर्धा आहे, समुद्रामध्ये स्पर्धा आहे, घरापासून एक तर फार लांबचं ठिकाण होतं, त्यावेळेस मग त्यांनी देखील थोडंसं जायचं की नाही असं थोडं झालं होतं. त्यावेळेस वडिलांनी लहानपणापासून एवढं सांभाळलेलं, पण त्यांची देखील मानसिकता होत नव्हती मुलाला एवढं लांब पाठवायचं. पण त्यावेळेस आमच्या मातोश्रींनी बरंचसं सहकार्य केलं, जा म्हणलं तुम्ही पुढचं पुढं बघता येईल काय होईल ते होईल. जायला तयार झाली, सगळं झालं, पण पुढं मी पहिल्यांदाच गोव्याला चाललो होतो, सोबत यायला कोण तयार नव्हतं, दोघांच्याही वेगवेगळ्या आपल्या आपल्या अडचणी होत्या. त्यावेळेस मग माझ्या एका शाळेतल्याच मित्राला शेवटी पुण्यामध्ये जाऊन तो शाळेतला मित्र सोबत आला. त्यानंतर मग परत आम्ही दोघं गेलो, तर त्यानंतर भाग घ्यायला गेलो. तिथं समुद्रामध्ये जायचं होतं, तर समुद्राच्या लाटा एवढ्या होत्या, आणि त्या दिवशी मॅच होती, त्या दिवशी मग सगळी मानसिक तयारी करून समुद्रामध्ये गेलो. त्यावेळेस मग ज्यावेळेस भाग घेतला, तर पहिल्यांदा तर अगोदर मला अंदाजा नाही आला, मी आधीच उडी मारली, त्यानंतर मग मी आदळलो. त्यानंतर पुढं पुढं जसं जात गेलो तसतसं समुद्राच्या लाटांचा मला आउट ऑफ सिलेबस होत्या. मी जी काय प्रॅक्टिस केली होती ती सगळी स्विमिंग पूलमध्ये केली होती जायच्या अगोदर. त्यानंतर समुद्राचा अनुभव नव्हता आणि समुद्रामध्ये मिठाचं पाणी होतं. आपल्या शरीरावरती इतक्या छोट्या छोट्या जखमा असतात, आपल्याला त्याचा कधीही अनुभव नसतो किंवा त्याबद्दलची आपल्याला जाणीव होत नाही. अगदी ते खारं पाणी आत गेल्यावर नंतर जसं ते 2 किलोमीटरची टोटल कॉम्पिटिशन होती, माझ्या मध्यभागी गेल्यावर मग त्याचा त्रास जाणवायला लागतो. असं एकूण 1 तास लागला मला ते पूर्ण अंतर पार करायला.
1: 2 किलोमीटर अंतर पार करण्यासाठीचा वेट ठरवलेला असतो का?
0: वेळ ठरवलेला नसतो, प्रत्येकाच्या हातामध्ये बीप दिलेलं असतं, त्या बीपना ट्रॅक केलं जातं. तर बीप 3 ठिकाणी असायचे ते ट्रॅक करायला, एक स्टार्टिंग पॉईंटला असायचं, एक मिडल पॉईंटला असायचं समुद्राच्या आतमध्ये, आणि एक एंड पॉईंटला असायचं. त्या बीपवरनं प्रत्येकाचं टाइम्स यायचे की कोणी किती वेळ पोहलं ते, आणि त्याच्यानुसार मग परत मेरिट लागायचं.
1: तू याच्यामध्ये 6वा क्रमांक मिळवलास, बरोबर आहे?
0: हो.
1: तुझी पोहण्याची जी आवड आहे, यासोबत तुला अजून दुसरा कोणता छंद आहे का?
0: याच्या व्यतिरिक्त मला गाणे ऐकण्याचा, त्यानंतर गिटार वाजवायचा एक छंद आहे, पण त्याचबरोबर मला अगोदर सायन्समध्ये देखील फार इंटरेस्ट होता. मी नेहमी लहानपणापासून काही ना काही वेगवेगळे प्रयोग करायचो.
1: अच्छा, म्हणजे प्रयोग करणं हे मुळातच होतं.
0: हो, आणखीही आवडतं, आणखीही मी छोटे मोठे काही ना काही प्रयोग करत असतो. ज्यावेळेस मी 7वीत होतो त्यावेळेस मी इलेक्ट्रिक बाईक बनवली होती टोटल स्क्रॅप मटेरियल वापरून, आणि त्याचं देखील राज्यस्तरापर्यंत ती त्याला गेलो होतो.
1: अरे वा, जी तू आता म्हणजे स्क्रॅप मटेरियल पासून जी ई बाईक बनवलीस, हे तुला कसं सुचलं?
0: तर काय झालं होतं की एकदा शाळेमध्ये आमच्या विज्ञान प्रदर्शन होतं, आणि विज्ञान प्रदर्शनाच्या वेळेस मी नोटीस केलं की दरवर्षी विज्ञान प्रदर्शन असतं, आणि मला लहानपणापासून आवडतं.

0: त्यामुळे मी प्रत्येक वेळेस दरवर्षी विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचो, काही ना काही बनवायचो. ह्या सगळ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मला असं आलं की कॉमन काही एक्सपेरिमेंट झालेत, सोलरचं झालं, पवनचक्कीचं झालं, प्रत्येकजण तेच बनवतं, तेच प्रत्येक ठिकाणी असतं, दाखवतात, पण मला काहीतरी युनिक करायचं होतं. तर त्यावेळेस मग अगोदर माझ्या डोक्यामध्ये ड्रोनचं वगैरे आलं. त्यानंतर वडिलांनी समजून सांगितलं की तू हे असल्या गोष्टी करशील, पण त्याचा उपयोग काय होणार आहे ह्याला, मग दुसरं काही करू शकतो का? तुझ्याकडे सायकल एवढ्या मोठ्या जुन्या घरी काही पडलेल्या आहेत, त्याला स्क्रॅप झालेलं आहे, त्याचा काही परत रियूज करू शकतो का? मग त्यातून माझ्या डोक्यात थोडंसं मी बसून विचार केला, सायकल म्हणजे नेमकं काय आहे? की आपण पॅडल मारतो, मागतं चाक फिरतं, मग पुढं सरकते. जर आपण लहान एक छोट्याशा गाडीचं मी नेहमी सॅम्पल बघायचं, रिमोट कंट्रोल कार वगैरे असेल जुनी
1: अच्छा
0: सारखी खोलून बघायचो, तर त्यातून लक्षात आलं की चाक फिरवायला लागतं काय तर मोटर लागते. मग जर आपण पॅडलला रिप्लेस करून तिथे एक मोटर बसवली तर काय होईल का? त्यासाठी एक सायकल होती माझ्याकडे जुनी, त्याला त्याच्या मी पॅडल अगोदर काढून टाकले आणि तिथे एक मोटर बसवली.
1: अच्छा
0: स्टार्टिंगला प्रयोग मी 12 व्होल्टेजच्या मोटरवरती केला होता, पण प्रॉब्लेम असा झाला की 12 व्होल्टेजची मोटर तेवढा वेट उचलू शकली नाही, कारण की त्याच्यात तेवढे पोटेन्शियल नव्हते की वेट उचलणे एवढे. तो प्रोजेक्ट मग फेल झाला आणि योगायोगाने ते वेळ निघून गेल्यामुळे मी ते सायन्स एक्स ह्याच्यामध्ये एक्झिबिशनमध्ये काही काही दाखवतही आलं नाही. आणि त्यानंतर मग परत पण तो प्रयोग मला इतका आवडला होता की मला आणखी कंटिन्यू करायची इच्छा होती.
1: अच्छा
0: त्यानंतर मग मी ठरवलं होतं की आता थोडंसं आणखी पॉवर वाढून बघावी, 12 व्होल्टच्या 24 व्होल्टची करावी. मग 24 व्होल्टची करायला परत आणखी एक मोटर मागवली मी. मग थोडंसं लॅपटॉपवरनं वगैरे इंटरनेटवर जाऊन थोडं रिसर्च केलं, आणखी काढलं सामान. मग त्यावेळेस कळालं की व्होल्टेज असेल तेवढेच बॅटरी पण लागतील. मग तितके बॅटरी वगैरे सगळं घेऊन एका सायकलवरती प्रयोग केला मोठ्या थोड्या, आणि तो प्रयोग केला. परंतु प्रॉब्लेम असा झाला, 24 व्होल्टेजची मोटर होती, त्यावेळेस मला इलेक्ट्रॉनिक्स ठीक होतं पण फिजिक्स कच्चं होतं,
1: अच्छा
0: कारण की 7वीत होतं त्यामुळे मला तेवढा अंदाज नव्हता. मग त्याच्यामुळे परत गिअर वाढवायला पाहिजे होते पण ते जमलं नाही. आणि नंतर मग परत मी पप्पाला आणखी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की आपण हे करू, तेवढ्यामध्ये पप्पांनी जाणीव करून दिली की आता तुझ्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यास कर, तुझ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील, त्यावेळेस आपण पुढचं पुढे करू. मग त्यावेळेस मी पॉज घेतला, पण ते डोक्यामध्ये सारखं होतं, मी पप्पांना नेहमी जमवायचं, पप्पा हे करायचं ते करायचं. मग त्यावेळेस त्यांनी थांबायला लावलं होतं. आणि नंतर असं झालं की मी प्रयोग करायच्या अगोदरच ते सगळा डेटा वगैरे म्हणजे ऑलरेडी कुणीतरी गावामध्ये दुसऱ्याने एक जण करून टाकला. त्यानंतर मग मला खूप डिसअपॉइंट झालं की एवढी मेहनत केली, सगळं केलं, पण ते ऑलरेडी कुणी अगोदरच करून टाकलं. मग त्यानंतर पप्पांना पण फार वाईट वाटलं की तेवढं त्यांनी समजूत काढून थांबवायला लावलं होतं. मग त्यांनी मला परत केलं की तू आता सायकलला सोडून दे, आता मोठी बाईक बघ. मग त्यानंतर आम्ही 24 व्होल्टेजचं कॅन्सल करून 48 व्होल्टेजवर गेलो, आणि 48 व्होल्टेजसाठी मग परत स्क्रॅपमधली सुझुकी MAX 100 जी होती गाडी, तर ती चॉईस केली, त्याची चिस्ती घेतली, त्याची सीवरती मग परत मोटर बसवली, आणि त्याला नंतर परत चेन टाकून हे केली. आणि नंतर मग मी माझं जेवढं सगळं सामान होतं ते सगळं ॲडजस्ट करून मग तशी ती एक्सपेरिमेंट केला, आणि तो सक्सेसफुल पण झाला. आणि त्यानंतर परत झाली, त्यानंतर मी शाळेत घेऊन गेलो. शाळेत देखील सरांनी वगैरे सगळ्यांनी चालून बघितले, सगळ्यांनी फार कौतुक केलं. आणि त्यानंतर कळालं की विज्ञान प्रदर्शन आहे. मग मला सरांनी स्वतः येऊन सांगितलं की तू घेऊन जा, गाडी तुझी खूप छान आहे. मग त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये गाडी घेऊन गेलो.
1: पण काही हरकत नाही, तू राज्यापर्यंत हा प्रयोग नेलास, कारण एवढ्या कमी वयामध्ये वारंवार अपयशी येऊन सुद्धा तू एखादी गोष्ट बनवायची असं ठरवल्यानंतर ती ठरवलीस. परंतु आजचे जे युथ आहेत, यांना जर एकदा अपयश आलं तर ते मार्ग बंद करून दुसरा मार्ग निवडतात, तर तू त्यांना काय सांगशील?
0: नेव्हर गिव अप एवढं सांगेल, कारण की प्रत्येक गोष्ट 1 दिवसात किंवा 2 दिवसात होत नाही, वारंवार त्याला झटावं लागतं.
1: मग तू ही जी ई बाईक बनवलेली आहेस ती आत्ता तुझ्याकडे आहे का?
0: ई बाईकचं आत्ता माझ्याकडे आहे, पण सध्या मी आताला यूज करत नाही आहे, कारण की बॅटरीची प्रत्येकाची लाईफ असते, तर बॅटरी आता एक्सपायर होऊन गेली,
1: त्यामुळे तू वापरत नाही,
0: सध्या वापरत नाही आता.
1: सिद्धेश, आता आपण परत एकदा मागं वळूयात. तुझ्या ह्या ई बाईक बद्दल तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अगदी कमी वयामध्ये तू काहीतरी असं अचूक केलेलं आहेस, ते बनवलेलं आहेस, कारण ज्या वयामध्ये मुलांना फक्त शाळा आणि घर यापलीकडे काहीच माहीत नसतं, या काळात सुद्धा तू एवढं मोठं यश संपादन केलेलं आहेस. त्यानंतर आपण परत पाठीमागं वळूयात की तुझ्या पोहण्याच्या आवडीकडं. तू राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलास, आता तुझी प्रॅक्टिस चालू आहे का?
0: हो चालू आहे.
1: मग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तर असतो का पोहण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये?
0: हा आंतरराष्ट्रीय स्तर असतो, तर असं असोसिएशनच्या मार्फत

0: जास्त होतो, म्हणजे त्यामध्ये जास्त करून ह्याच्याकडनं गवर्नमेंटच्या थ्रू जास्त नसतात त्यामध्ये.
1: असोसिएशन मार्फत त्या स्पर्धा होतात.
0: हो
1: मग यासाठी तू काही तयारी करतोयस का?
0: हो चालू आहे त्याच्यामध्ये. मी सध्या आता ट्रायथलॉनसाठी प्रॅक्टिस करतो आहे. आयन मॅन नावाचे जे असते, अख्ख्या जगभरात प्रसिद्ध आहे ते.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये 4 किलोमीटर स्विमिंग, परत त्यानंतर 25 किलोमीटर जवळपास सायकलिंग असतं, नंतर 20-25 किलोमीटर रनिंग असतं. त्यासाठी आता मी सध्या प्रॅक्टिस करत आहे.
1: अच्छा. मग ही प्रॅक्टिस प्लस अभ्यास कसं मॅनेज करतो?
0: सकाळी लवकर उठायचं, संध्याकाळी लवकर झोपायचं, आणि नंतर जेव्हा सकाळी लवकर उठून मग हे सगळं करून, त्यानंतर परत मग कॉलेज वगैरे करून, नंतर परत संध्याकाळचा वेळ थोडासा गुंतवायचा.
1: अच्छा, म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज होतात.
0: हो अभ्यासामध्ये मी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व देतो. की मी नेहमी आईन्स्टाईनचं वगैरे वाचायचो की ते जास्त झोपायचे, पण तरी त्यांचं शार्प असायची मेमरी, कारण की ज्यावेळेस आपण रेस्ट घेतो त्यावेळेसच आपलं प्रोडक्टिव्हिटी जास्त असते.
1: अगदी खरे.
0: त्याच्यामुळे ज्यावेळेस मी इतकं एक्सरसाइज केल्यावर पण मला स्लीप क्वालिटी माझी चांगली इम्प्रूव्ह व्हायची. त्याच्यामुळे मग उठल्याच्या नंतर ज्यावेळेस एक मूड फ्रेश असतो, त्यावेळेस मग जास्तीत जास्त आपण फीड करत चालतो.
1: अच्छा, म्हणजे तू आईन्स्टाईनला फॉलो करतोयस.
0: हां
1: चांगली गोष्ट आहे. सोबतच तुझं करिअर तुला कोणत्या क्षेत्रामध्ये करायचं आहे?
0: माझं करिअर मला वकील क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर व्यावसायिकमध्ये, असं दोन ह्याच्यामध्ये सध्या आणखी माझं दुमत आहे. परंतु स्विमिंग वगैरे जे आहे त्याला मी ॲज अ माझं एक पार्ट ऑफ हॅबिट म्हणून घेतो.
1: अच्छा.
0: हॉबीपेक्षा मी पार्ट ऑफ हॅबिट म्हणून घेतो, कारण की हॉबी तरी आपण वेळ असेल तर करतो, पण एक पार्ट ऑफ हॅबिट म्हणजे की रोजच्या जीवनामधली लागणारी गरज समजतो मी त्याला.
1: अरे वा, चांगली गोष्ट आहे. कारण आजकाल सगळेच जण एका व्यस्त दुनियेत आहेत, सोशल मीडिया किंवा इंटरनेट.
0: हो
1: त्यांना बाकीच्या गोष्टी म्हणजे मैदानी खेळ असतील किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीजसाठी त्यांच्याकडे वेळच नाही आहे. बऱ्याच गोष्टी त्या ऑनलाईनच करतात, गेमिंगमध्ये अडकलेल्या आहेत. तर तू या युवा मित्रांना काय सल्ला देशील?
0: मी प्रत्येकाला हेच सल्ला देईल की जास्तीत जास्त रोजच्या रुटीनमध्ये आपला एक्सरसाइजेस झालं किंवा कुठलाही एक स्पोर्ट ठेवत चला.
1: जर आपल्याला मार्गदर्शन योग्य मिळालं तर आपला रस्ता चुकत नाही.
0: हो
1: मग तुला या संपूर्ण ह्याच्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन लाभलं?
0: माझ्या आई वडिलांचं जास्त मार्गदर्शन लाभलं, कारण की दोघं पण फिजिकल डायरेक्टर्स होते.
1: अरे वा, चांगली गोष्ट आहे. बरं, म्हणजे जलतरण ज्या स्पर्धा आहेत याच्यामध्ये तुझा आयडियल कुणी आहे का?
0: मायकल फेल्पच आहे.
1: अरे वा, आयडियल पण खूप मोठा आहे. तू तुझ्या इन फ्युचरमध्ये तुझा जो हा छंद छंद म्हणण्यापेक्षा तुझी जी सवय आहे पोहण्याची, तू आत्ता सांगितलंस की तू याच्याकडे एक सवय आणि एक गरज म्हणून पाहतोयस, तर ही गरज कायमच ठेवशील. सोबतच तुला जे आयुष्यामध्ये अचीवमेंट्स करायचं आहे ते तू नक्कीच करशील, कारण तू तितका प्रयत्नशील आहे. कारण तुझ्या छोट्या छोट्या गोष्टीमधून ते दिसून येते की तुला वारंवार अपयश जरी आलं तरी तू 4-4 वर्ष प्रयत्न करून ती गोष्ट सक्सेस केलेली आहेस. ह्या गुणाचं तुझ्या कौतुकच. सोबतच तुला आजच्या कार्यक्रमामध्ये कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: मंजर हे येणं या.
1: अरे वा, ऐकूयात आपला युवा मित्र सिद्धेश चावडीचं हे एक गीत.
2: कांधे पे सूरज

0: गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सिद्धेश, तू आज तुझ्या वेळात वेळ काढून इथं आलास. आपल्या युवा मित्रांना तुझे छंद, आवडीनिवडी आणि तुझ्या सातत्यानं प्रयत्न करण्याची जी गोष्ट आहे ती तू सांगितलास. सर्व युवा मित्र मैत्रिणींच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवाराच्या वतीनं मी तुझे आभार मानते.
1: धन्यवाद.
0: युवा दोस्तांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्याला एक नवा मित्र मिळाला. यानं वारंवार अपयशाच्या पायऱ्यात उतरत पुन्हा एकदा नव्यानं यशाची पायरी गाठली. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी गाल तुझ्या यशाला. या कोडसह सिद्धेशला शुभेच्छा देत मी आपली मैत्रीण रागिणी या कार्यक्रमातून आपली रजा घेते. नमस्कार.
2: आत्ताच आपण युवा जलतरणपटू सिद्धेश बाळकृष्ण भवर याची रागिणी पाटील हिने घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. घे भरारी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रुंद वरंबा आणि सरीटोकन यंत्र अर्थात BBF तंत्रज्ञानाने पेरणी याविषयी वैभव सूर्यवंशी विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र यांचे भाषण या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7:00 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
2: 1.5 करोड रुपये त्यांनी अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी

0: च्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
0: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य

0: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
1: नीट पेपर फुटले असेल, पीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
0: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
2: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता. महसूल विभाग निहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो. पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. रायगडावर आज तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा झाला. या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे असंही ते यावेळी म्हणाले. मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला. निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं. दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियानांतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रति क्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव, पिंपळगाव, बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.

0: पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. STD कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12-1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही वनिता मंडळ.
7: सांगारे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभा समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाले यांनी, तर वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
1: राज्य सरकारकडून 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांविरोधात पथक उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही. अधिवेशनाचं कामकाज हाताळण्यासाठी प्रभारी मंत्र्यांच्या नियुक्तीवरून विरोधकांचा सभात्याग. मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. राज्यातील 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. ही होती या आठवड्यातली विधानसभेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सोमवार दिनांक 22 जून पासून सुरुवात झाली. प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेचं कामकाज सुरू झालं. कामकाजाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि अक्षय कर्डिले यांना विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ दिली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांच्या निधनाबद्दल सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्तावाचं वाचन केल्यानंतर सभागृहानं 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान चुका झाल्याचा खुलासा विधानसभा अध्यक्षांनी केला आणि दिलगिरी व्यक्त केली. पावसाळी अधिवेशनातलं कामकाज हाताळण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडील काही खात्यांचा प्रभार अन्य मंत्र्यांकडे दिला असून विधानसभा अध्यक्षांनी याबाबतची माहिती सभागृहाला दिली. मात्र सभागृहात मंत्री असताना अन्य मंत्र्यांकडे प्रभार सोपवण्याची नवी प्रथा चुकीची असल्याचं सांगत विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्याला हरकत घेतली. मात्र मागील काळातही अशी व्यवस्था करण्यात आली होती अशी आठवण विधानसभा अध्यक्षांनी करून दिली. त्यांच्या या स्पष्टीकरणानं विरोधकांचं समाधान झालं नाही आणि त्यांनी सभात्याग केला. अंमली पदार्थांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक उभारण्यात येणार असून ड्रग्ज विरोधी लढ्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष वेतन आणि पसंतीची नियुक्ती दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात केली. राज्य सरकारनं एकूण 15 विभागांचा एकत्रित टास्क फोर्स तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी

0: करण्यासाठी आणि त्या संदर्भातील कायदेशीर मसुदा तयार करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहाला दिली. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार 100% प्रयत्नशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा स्पष्ट सूचना दिल्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात मराठी भाषेचा प्रचार संवर्धन आणि शासकीय कामकाजातला मराठीचा वापर वाढवण्यासाठी येत्या वर्षभरात पुणे, नाशिक, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि कोल्हापूर या 8 शहरांमध्ये सुसज्ज मराठी भाषा विकास केंद्र उभारणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. यासोबतच लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या ऐतिहासिक इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोकणातील आंबा आणि काजू पिकांचं तब्बल 90% नुकसान झालं असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ निकषांच्या पलीकडे जाऊन राज्य सरकारकडून वाढीव आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. तर कोकणातील बागायतदारांना तातडीनं दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या मदतनिधीची प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आली आहे. तसंच फळपीक विमा योजनेतून निधीही दिला जाणार असून येत्या 15 दिवसात हा निधी वितरित केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केलं. मुद्रांक शुल्क निश्चितीत अर्धन्यायिक अधिकाऱ्यांच्या गैरवापराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन केलं जाणार असल्याचंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. महाराष्ट्रात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत. देशभरात एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5 लाख घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड इथं केतन अगरवाल या तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निष्पक्ष तपासासाठी या घटनेची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करायचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले. सदस्य सुनील शेळके यांच्या मागणीनंतर त्यांनी हे निर्देश दिले. मात्र तालिका अध्यक्षांनी दिलेले निर्देश सरकारला लागू होतात का असा तांत्रिक मुद्दा विरोधी पक्षांवरचे सदस्य भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी अंतिम निर्णय घेतील असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विधानसभाचे साप्ताहिक समालोचन ऐकलं. आता ऐकूया विधान परिषदेचे साप्ताहिक समालोचन. लेखन केलं आहे अनुराग कांबळे यांनी, वाचन केलं आहे तुषार पवार यांनी.
0: 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर आणि दिवंगत विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. पुणे विषारी दारूकांडात आवश्यक असल्यास मकोका कायदा लावणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा. ही होती विधान परिषदेच्या आठवड्याच्या कामकाजातील काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार दिनांक 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. कामकाजाच्या सुरुवातीला विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या डॉ नीलम घोरे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा सभागृहाला परिचय करून दिला गेला. 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेत सादर केल्या. सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात आधीच्या कर्जमाफीतील प्रलंबित बोजासाठी 200 कोटी रुपये तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,252 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजना आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817.66 कोटी रुपयांचा पडणार आहे. पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण

0: सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेशकुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत आदरांजली अर्पण करण्यात आली. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी हा शोकप्रस्ताव मांडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. विधान परिषदेत निवेदन करताना मंत्री सरनाईक म्हणाले की या निर्णयामुळे महामंडळावर दरमहा सुमारे 45 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तसंच महागाई भत्ता, घरभाडं भत्ता, वार्षिक वेतनवाढीची थकबाकी आणि इतर वैधानिक देणी मिळून सुमारे 5,649 कोटी रुपयांची देयकं अदा करण्यासाठी शासन भविष्यात आवश्यक ते प्रयत्न करेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. या निर्णयानंतर 29 जून रोजी प्रस्तावित धरणं आंदोलन मागे घेण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या 16 सदस्यांना विधान परिषदेत सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शपथ दिली. प्राजक्त तनपुरे, रवींद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी, विक्रम काकडे, अरुण लखानी, बसवराज पाटील, प्रवीण पोटे, अमरनाथ राजूरकर, राजेंद्र राऊत, धैर्यशील कदम, गोकुळ गीते, डॉ राजीव पोद्दार, अविनाश ब्राह्मणकर, नंदकिशोर महाजन, सुहास सिरसाट यांना यावेळी शपथ देण्यात आली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारसींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. सांस्कृतिक कार्य विभागानं ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीचा महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारनं आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय केला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनांतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करायचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की अलीकडे घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकासह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बस खरेदी करण्यात आल्या आहेत. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आलाय. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोका लावण्यात येईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आला आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जातोय. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षा अखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
1: आताच आपण विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वेळेवर करून घ्या पीयूसी टेस्ट, वाढत्या प्रदूषणावर उपाय बेस्ट।
1: सर सलामत तो पगडी 50, हेल्मेट वापरावर ठेवा विश्वास।
0: वाहन चालवताना मोबाईल वर बोलू नका, धोक्यात जीव घालू नका।
1: धूर धूर वाढतं प्रदूषण, हे काय शहराला आहे भूषण?
0: आपलं वाहन कडेला घ्या, मोबाईल वर बोलण्याचा आनंद घ्या।
1: मोबाईल वर बोलणं वाहनावर, लागेल ना जीव टांगणीवर।
0: सीट बेल्ट लावून कार चालवा, प्रवासाचा वेळ सुखात घालवा।
1: ओव्हरटेक करताना काळजी घ्याल तर लाख मोलाचा जीव वाचवाल।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात।
1: सुरक्षितपणे वाहन चालवू, प्रवासाचा वेळ मजेत घालवू।
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी। श्रोते हो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे। सायंकाळचे 7:30 वाजले आहेत।
3: प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते आहेत किशोर पवार।

0: नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या एफ एम बँडच्या 101.3 MHz आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचा प्रायोजित कृषी कार्यक्रम आपण ऐकत आहात, किसान वाणी. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मी दौलत निपाणेकर. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 6 आषाढ 1948, अर्थात आज 27 जून 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, आता पेरणीचा हंगाम सुरू झाला. पेरणी करताना इतके दिवस आपण पारंपरिक पद्धतीनं पेरणी केली, परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञान दिवसागणिक प्रगती करत असतं. शेती व्यवसाय सुद्धा याला अपवाद नाही. म्हणूनच गेल्या काही वर्षापूर्वी उदयास आलेलं एक तंत्रज्ञान ज्याच्यामुळं पेरणी अधिक फायदेशीर झाली ते तंत्रज्ञान म्हणजे BBF तंत्रज्ञान, रुंद वरंबा आणि सरी टोकण यंत्र. आता हे जे BBF तंत्रज्ञान अर्थात रुंद वरंबा आणि सरी टोकण यंत्र आहे, याच्याविषयीची माहिती आपण आपल्या किसानवाणी कार्यक्रमात करून घेऊया. ही माहिती आपल्याला देत आहेत कृषी

0: ज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी, ऐकूया त्यांचं याविषयीचं हे भाषण.
1: शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण रुंद वरंबा व सरी टोकन यंत्र, ज्याला आपण BBF टोकन यंत्र किंवा BBF तंत्रज्ञान असं आपण ज्याला म्हणतो, याबद्दल आपण एक थोडक्यात आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. बरेचसे शेतकऱ्यांकडे आता यंत्र उपलब्ध झालेले आहेत, काही शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाही, परंतु मग त्यांनी काय करायचं आणि ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी पेरणी करत असताना जर काही अडचण येत असेल तर त्यासाठी काय काय अडचणी येतात, तर त्या आपण कशा पद्धतीने दूर करू शकतो या संदर्भामध्ये मी आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती देणार आहे. रुंद वरंबा सरी टोकन यंत्र म्हणजे काय, की यंत्राद्वारे आपल्याला बाजूला यंत्रा म्हणजे पेरणी करत असताना साईडला सरी पडते आणि जो मध्ये जो बेड तयार होतो ज्याला आपण गादी वाफा असं म्हणतो, तर त्यावर पेरणी केली जाते. हे यंत्र आता अगोदर 4 दात्यामध्ये उपलब्ध होत होतं, आता 5 दात्याचं सुद्धा आपल्याला BBF यंत्र आपल्याला पाहायला मिळू शकतं. या यंत्राचं खास करून जर आपण जर पाहिलं तर यामध्ये जी काही सरी तयार होते, या सरीमध्ये जो काही अतिरिक्त पाऊस किंवा जो पडणारा पाऊस आहे, जेणेकरून जे पाणी जर शेतामध्ये जमिनीवर साचून राहायचं आणि पर्यायाने पिकाला त्याचा धोका संभवायचा आणि पीक आपल्या हातून जायचं, तर या यंत्राचा फायदा आपल्याला खास करून त्या सरीचा खूप फायदा होतो, जेणेकरून पडणारा पावसाचं पाण्याचं संवर्धन ज्याला आपण मूलस्थानी जलसंधारण म्हणू, त्या सरीमध्ये पाणी थांबतं, पिकाच्या अवतीभोवती थांबत नाही, जेणेकरून आपलं पीक त्यामध्ये वाचतं. जास्त झालेलं पाणी जे आहे हे आपल्याला शेताच्या बाहेर त्याद्वारे आपल्याला सरीद्वारे काढता येऊ शकतं. या यंत्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपल्याला लावता येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने जी काही आपण पिकं घेतो ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग, उडीद, त्यामध्ये भुईमूग आहे, मका आहे, हरभऱ्यासारखी पिकं जी रबी सीझनला आपण घेतो, अशी वेगवेगळी 19 प्रकारची पिकं आपण या यंत्राद्वारे लावू शकतो. आणि आपण जे आंतरपीक जे आपण म्हणतो, तर आंतरपीकसुद्धा आपल्याला या यंत्राद्वारे घेता येऊ शकतं, कारण याच्यामध्ये जी काही बियाणं पेटी दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक चकतीसाठी सेपरेट बॉक्स दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला आंतरपीकसुद्धा वेगळं पीक जसं तूर आणि सोयाबीन असेल, तूर मूग असेल, तूर उडीद असेल, ही पिकंसुद्धा आपल्याला या यंत्राद्वारे आपल्याला घेता येऊ शकतात. आता ही जर यंत्र ज्यावेळेस आपण वापरतोय तर हे यंत्र वापरत असताना जर आपलीकडं काळी जमीन असेल किंवा हल्की जमीन असेल, तर काळ्या जमिनीत ज्यावेळेस यंत्र वापरतो सरी यंत्र जे आहे किंवा जो रिजर ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करायचा आहे, जेणेकरून जास्त खोलवर आपण जाण्याचा जर आपण विचार केला तर बाजूची जी पेरणीसुद्धा आपली खोलवर होऊ शकते, त्यामुळे रिजर कितीपर्यंत जातोय, सरी व्यवस्थित पडते का, एवढंच आपल्याला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने हे तंत्रज्ञान आपल्याला शेतामध्ये पेरणीसाठी वापरता येईल. हलकी जमीन असेल तर रिजर आपण खाली जर खोलवर जर सोडला तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा बेड आपल्याला पाहायला मिळतो. भारी जमिनीमध्ये जर आपण रिजर जर जास्त खाली सोडलेला असेल तर ट्रॅक्टरवर अतिरिक्त लोड येतो, अतिरिक्त ड्राफ्ट त्यावर येतो आणि त्यामुळं आपल्याला ट्रॅक्टरवर लोड आल्यामुळं अजून ट्रॅक्टर स्लिप मारण्याची शक्यता जास्त असते, ट्रॅक्टरचे टायर स्लिप करतात, तो एक प्रॉब्लेम आपल्याला यामध्ये पाहायला भेटू शकतो. तर त्यामुळं सरीची आपल्याला खोली जी आहे ती आपल्याला ॲडजस्ट व्यवस्थितरित्या करायची. जर आपल्याला योग्य अंतरावर योग्य खोलीवर जर पेरणी करायची असेल तर त्याबरोबर यंत्राबरोबर जी डेप्थ व्हील दिलेली आहे त्याची सिटिंग आपल्याला प्रॉपर करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला योग्य खोलीवर आपल्याला सर्व बियाणं लावता येतात. त्याचबरोबर बियाणाची जी पेटी आहे त्यामध्ये तिरका एक पत्रा त्यामध्ये दिलेला आहे, जेणेकरून जे काही आपण बियाणं त्या बॉक्समध्ये टाकतोय तर किती प्रमाणात ते बियाणं चकतीपर्यंत जायचंय त्यासाठीचा एक अंदाज त्यामध्ये दिलेला असतो, जेणेकरून त्याची ओपनिंग आपल्याला किती ठेवायची ते पण फार महत्वाचं आहे. जास्त ओपनिंग जर आपण ठेवली तर जास्तीत जास्त बियाणं त्या चकतीपर्यंत जातं आणि ज्या ठिकाणी एक बियाणं उचलायला पाहिजे त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त बियाणं त्या ठिकाणी उचललं जातं, परंतु एक ठराविक ओपनिंग जर आपण त्याला जर दिलेली असेल तर एका वेळेस एकच बियाणं उचललं जाईल. दोन बियाणामधील अंतर मेंटेन केलं जातं, दात्यामधील अंतर आपल्याला दाते एका ठराविक अंतरावर आपल्याला फिट करता येतात, दोन बियाणामधील अंतर मेंटेन केलं जातं, दोन दात्यामधील अंतर केलं जातं, म्हणूनच आपण याला एक टोकन यंत्र असं म्हणतो आणि एक चांगल्या पद्धतीची पेरणी आपल्याला या यंत्राद्वारे करता येऊ शकते. मग बऱ्याच वेळा होतं काय की शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की आमच्याकडे BBF नाही, पण मग आम्ही काय करायचं. जर आपल्याकडे BBF यंत्र जर नसेल तर आपण आपले जे रेग्युलर यंत्र जे आहे, रेग्युलर पेरणी यंत्र आहे, जर आपल्याकडे 5 जाती यंत्र जर आपण उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर 5 जाती यंत्रामध्ये मधलं जे दात आहे त्याला आपण बंद करून घेतलं तर आपल्याला एक ओळ आपली बंद दिसेल, दोन ओळी साईडने पेर

0: जातील. परत ज्यावेळेस आपण यांच्या पेरत जाऊन परत आपण फिरून वरून परत खालच्या बाजूला येतो तर त्यावेळेस परत अजून दोन ओळी म्हणजे चार ओळीनंतर एक ओळ आपली निकामी आपल्याला दिसेल, बंद असेल. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचंय की 15 ते 21 दिवसानंतर ज्यावेळेस आपण कोळपणीला जाऊ तर त्यावेळेस बळीराम नांगराच्या सहाय्याने किंवा कोळप्याला दोरी लावून जी ओळ खाली होती त्या ओळीला आपल्याला सरीचं रूप द्यायचंय, जेणेकरून त्या ठिकाणी सरी तयार होईल. आणि ज्यावेळेस दोन सरीच्या मध्ये जो काही भाग येईल तो उंचवटा तयार होईल, ते आपल्याला BBF सारखं स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि त्याचा फायदा आपल्याला अतिरिक्त पावसामध्ये जे काही पाणी आपल्या जमिनीवर साचत होतं तर ते टाळण्यासाठी आपल्याला करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण BBF तंत्रज्ञान आपल्या रेग्युलर किंवा आपल्या जे आपल्याकडे जे काही यंत्र आहे त्याद्वारे सुद्धा आपण करू शकतो. अशा पद्धतीने जर आपण जर पेरणी केली तर नक्कीच आपल्याला फायदेशीर राहील. गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय की प्रामुख्याने मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन सारखं पीक आहे. हार्वेस्टिंगच्या काळामध्ये पाऊस येतो आणि आपल्या हातून ते पीक जातं किंवा अतिरिक्त झालेला जो पाऊस आहे तर त्यामुळं पिकामध्ये पाणी साचतं आणि पिकाची पानं पिवळी पडून ते पण आपल्या हातून जाऊ शकतं. तर आपल्याला ही सरी आपल्याला नक्की करायची आहे. सरी जर आपण केली तर त्याचा फायदा आपल्याला नक्कीच यामध्ये होईल आणि आपण ती करावी ही खास करून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक मी आव्हान मी कृषी विज्ञान केंद्रातर्फे करू इच्छितो. तर नक्कीच BBF असेल तर BBFचा वापर नक्की करावा आणि जर नसेल तर घाबरून जायचं कारण नाही. तर मी जसं सांगितलं त्या पद्धतीने जर आपण अवलंब जर केला तर नक्कीच आपल्याला BBF तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यापर्यंत शेतामध्ये आपल्याला तशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार करता येऊ शकतं आणि आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा फायदा घेता येऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा एक संभ्रम असा असतो की BBF यंत्रामध्ये जी काही सरी पडते किंवा रेजरच्या सहाय्याने जी काही जागा जाते ज्यामुळे एक तास आमचं कमी होतं हे त्यांचं म्हणणं असतं. परंतु ती जी सरी पडते त्या सरीचा फायदा जर आज स्थितीला जर आपण पाहिलं तर त्या सरीमध्ये जो काही पडलेला पाऊस आहे तो त्या ठिकाणी थांबलेला आहे. अतिरिक्त झालेला पाऊस त्या सरीवाटे बाहेर निघून गेलेला आहे. त्यामुळं पिकाच्या भोवती जी पाणी जमायची जी जमण्याची ज्याला आपण वॉटर लॉगिंग असं म्हणतो ते त्या ठिकाणी होत नाही. हा एक आपल्याला प्रामुख्याने एक फायदा मिळतो. दुसरा एक शास्त्रीय भाषेमध्ये आम्ही ज्याला बॉर्डर इफेक्ट म्हणतो म्हणजे काय की जर आपण एखाद्या शेतात जर गेलं तर शेताच्या कडेची जी काही झाडं आहे किंवा जी काही रोपं आलेली आहेत ती एकदम जोमदार असतात. याचं कारण काय की त्या ठिकाणी मिळणारी हवा, त्या ठिकाणी मिळणारा सूर्यप्रकाश ह्या गोष्टी त्या ठिकाणी त्या ओळीला चांगल्या प्रमाणात मिळतो, मुबलक प्रमाणात मिळतो. हेच आपल्याला त्या BBF सरीच्या बाजूला असणाऱ्या दोन ओळीला हा बॉर्डर इफेक्ट मिळतो. आणि त्या बॉर्डर इफेक्टमुळेच आपण जे काही 3-4 वर्षापासून ज्या काही ट्रायल्स घेतो यामध्ये 15 टक्क्यापासून 25 टक्क्यापर्यंत उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. खास करून जर पाहिलं तर सरीच्या बाजूच्या ज्या दोन ओळी आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्यांची उंची आपल्याला पाहायला मिळेल, वाढ चांगली मिळते, त्या ठिकाणी फ्लोरा चांगला पाहायला मिळतो आपल्याला. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी येणाऱ्या शेंगा असेल किंवा हरभरासारखं पीक असेल तर घाटे असेल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते लागतात आणि एक वेगळा फायदा आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर दुसरा फायदा हा की जसा की यामध्ये ज्या चकत्या वापरल्या तिरकस चकत्या आहेत एका वेळेस एक एक बियाणं उचलतं त्यामुळे दोन बियाणातील अंतर प्रत्येक वेळेस समान अंतरावर ते बियाणं जर पडत असेल तर प्रत्येक पिकाला त्या ठिकाणाहून ज्या जमिनीतून ज्यावेळेस ते अपटेक करते त्याच्यातून न्यूट्रिएंट ज्यावेळेस ते घेते तर त्याला एक पुरेसा वाव मिळतो त्याच्या वाढीसाठी आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होते. हा फायदा प्रामुख्याने आपल्याला मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांना मला एकच विनंती करायची आहे की आपण BBF वापर करावा. परंतु आजच्या कंडिशनला जर आपण जर पाहिलं की आता तुम्ही पेरणी करून गेलेला आहात परंतु पाऊस खूप होतोय आणि ते जर आपल्याला जर टाळायचं असेल तर आपण चार ओळीनंतर बळीराम नांगराच्या सहाय्यानं सरी जर आपण केली तर आता जो काही कंडिशनमध्ये जो काही पाऊस येतोय तो पाणी जे आहे त्या सरीमध्ये थांबेल आणि आपल्याला अतिरिक्त झालेलं पाणी आपल्याला शेताबाहेर जाण्यास मदत होईल आणि जे काही पाणी येईल त्याचं ते मूलस्थानी जलसंधारणासाठी सुद्धा त्याचा आपल्याला फायदा घेता येऊ शकतो. धन्यवाद.
2: मंडळी किसानवाणी कार्यक्रमात आत्ता तुम्ही ऐकत होता रुंद वरंभ आणि सरी टोकण यंत्र अर्थात BBF तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे याविषयी कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांचं भाषण.
3: श्रोते हो, किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत आहात. FM बँडच्या 101.3 MHz वरील आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: आणि मंडळी आता आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम तुम्ही जगभरात कुठेही ऐकू शकता त्यासाठी डाऊन

0: लोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR. या न्यूज ऑन AIR रेडिओ ॲपच्या माध्यमातून तुम्ही आकाशवाणी धाराशिव केंद्रासोबतच प्रसार भारती अंतर्गत येणाऱ्या देशभरातील विविध भाषांमधील आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रम लाईव्ह ऐकू शकता जिथे असाल तिथे. तेव्हा डाउनलोड करा प्रसार भारतीचं अधिकृत मोबाईल रेडिओ ॲप न्यूज ऑन AIR.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.
0: मंडळी, आता किसानवाणी कार्यक्रमात वळूया आरोग्य सल्ला या सत्राकडे. यामध्ये आज आपण ऐकूया अपचन, त्याची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत आहेत धाराशिव येथील पोटविकार तज्ञ डॉक्टर दयानंद चौरे. आज ऐकूया त्यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पाचवा. डॉक्टर दयानंदजी चौरे, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
0: डॉक्टर दयानंदजी चौरे सर, पोट साफ न होणे सकाळच्या वेळेला, शौचाश न होणे समाधानकारक आणि अपचन यांचा संबंध कसा आहे?
2: जसं मी मागे सांगितलं, अपचन हा खूप मोठा विषय आहे आणि त्याच्यामधला हा कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठ जे म्हणतो तो एक पार्ट आहे आणि तोही खूप वास्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. जेवणामध्ये पुरेसे फायबर नसणे, दररोजच्या आपल्या खाण्यापिण्यामध्ये पाणी कमी असणे, परत आपल्या शरीराची हालचाल कमी असणे, आतडीची नैसर्गिक हालचाल कमी असणे, ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टीमुळे कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठता होते. पाणी कमी असेल शरीरामध्ये, फायबर पुरेसे असतील तर आपल्याला संडास जे होईल नरम न होता कडक होणार आणि मग शौचास त्रास होणे. फायबर कमी असतील तरी संडासचा बल्क बनत नाही आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित पुरुषी संडास झाल्यासारखं वाटत नाही. पेशंटला होते पण समाधान राहत नाही की मला पुरुषी संडास झाली. मग थोड्या वेळानंतर एक दोन तासांनी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी असं त्यांना वारंवार जावं लागणे, हे पण कॉन्स्टिपेशनचाच प्रकार येतो आणि त्याच्यामध्ये पाणी पुरेसं असणं खूप गरजेचं आहे.
0: आता बद्धकोष्ठतेचा विषय सुरू आहे, पोट साफ न होण्याचा विषय सुरू आहे आणि वर्तमानपत्र असेल किंवा दूरचित्रवाहिन्या असतील किंवा वेगवेगळी माध्यम असतील, या ठिकाणी पोट साफ करू शकणाऱ्या औषधींच्या जाहिरातींचा भडीमार असतो. अशी पोट साफ करणारी औषधी जी आहेत ती घेणं कितपत योग्य आहे? याच्यामध्ये एरंड तेलाचा पण मी समावेश करेन, भले त्याला आयुर्वेदाचा आधार असेल.
2: पोट साफ करणाऱ्या औषधांचे बरेचसे प्रकार आहेत. जसं मी आत्ताच बोललो की बल्क बनत आहे तर बल्क फॉर्मिंग एजंट असतात ज्यांना आपण लॅक्सेटिव्ह म्हणतो, परत परजेटिव्ज असतात जे आतडीची हालचाल वाढून संडास साफ करायला मदत करतात. याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत आणि हे हॅफाझार्डली कुठल्याही पेशंट्सला देता येत नाहीत. म्हणजे पेशंटचं कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेचं कारण काय आहे हे जाणून घेऊन त्या प्रकारचं विशिष्ट त्यांना पोट साफ व्हायचं औषध दिलं जातं. एरंड तेल वगैरे हे सगळे परजेटिव्हमध्ये येतात. हे खूप कमी प्रमाणामध्ये आणि स्पेसिफिक कंडिशन्समध्येच वापरलं जातं. ते दररोजच्या वापरासाठी वगैरे योग्य नाही आहे.
0: माझ्या वाचनात असं आहे की एकदा याची सवय लागल्यानंतर शरीर पुन्हा स्वतः काम करायचं बंद करतं, म्हणे कितपत खरं आहे?
2: परजेटिव्ह जे म्हणालो मी की ज्याच्यामध्ये औषध घेतल्यानंतर ते औषध त्या आतडींची हालचाल वाढवतं, याला एक इफेक्ट येतो की आज समजा ज्या 10 ml पेशंटला पोट साफ होत असेल व्यवस्थित, तर त्यांना सवय झाली त्या गोष्टीचं, तर होऊ शकतं 2-3 महिन्यानंतर किंवा 5-6 महिन्यानंतर 10 ml त्यांना पुरेसं होणारच नाही. त्यांना 10 ऐवजी 15 ml घ्यावं लागेल, थोड्या दिवसानंतर 20 ml घ्यावं लागेल. कारण त्या आतडींचा रिस्पॉन्स त्या औषधाला हळूहळू कमी व्हायला लागतो आणि मग यालाच आपण त्या औषधांची सवय लागणे म्हणतो. ते औषध नाही घेतलं वगैरे तर पेशंटला पोट साफ होणारच नाही आणि प्रत्येक वेळेस त्यांना त्याचा डोस वाढवत जावं लागणार. हे सत्य आहे आणि ते डॉक्टर कुठलेच ॲडवाईस करणार नाही की हे असं तुम्ही रुटीनली स्वतःहून घ्या. डॉक्टर कधीही तुम्हाला ते कमी कमी डोस करत करत करत बंद करतात ते औषधं आणि कुठल्याही रेग्युलर लॅक्सिटीवर असं लाईफ टाईम ठेवत नाहीत.
0: आतड्यांची हालचाल मंडळी, किसानवाणी कार्यक्रमातील आरोग्य सल्ला या सदरात आत्ता तुम्ही ऐकलीत अपचन, त्याची कारणं आणि उपाय याविषयीची माहिती. आज या माहितीचा भाग पाचवा आम्ही प्रसारित केला. ही माहिती आपल्याला सांगितली धाराशिव येथील पोटविकार तज्ज्ञ डॉक्टर दयानंद चौरे यांनी.

बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दौलत निपाडीकर आता आपली रजा घेतोय. नमस्कार.

0: वातावरण। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, तर सादरकर्ते होते किशोर पवार।
1: आकाशवाणीचे हे धाराशिव केंद्र आहे। रात्रीचे 8 वाजत आहेत।

0: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर, रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर।
1: धाराशिव मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव,
2: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था।
1: पतसंस्था क्षेत्रातले विश्वासार्ह नाव म्हणजे धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्था।
2: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था।
1: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दराने, नियम व अटी लागू।
2: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दराने। चला तर मग आजच आपल्या धाराशिव मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया। संपर्क 024 72 40 39।
3: राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
2: नमस्कार, भारताच्या पोलिओवर विजयाची कहाणी सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाते आहे। ही जिंकलेली लढाई कायम राखण्यासाठी आपण आपले प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत, कारण जोपर्यंत जगात पोलिओचा धोका टळत नाही तोपर्यंत धोका आहेच, खबरदारी घेतलीच पाहिजे।
3: रविवारी दिनांक 28 जून रोजी नजीकच्या बूथवर जाऊन पोलिओ डोस अवश्य पाजा। दोन थेंब दर वेळी। नुकतंच बाळ जन्मला असलं तरीही 0 ते 5 वर्षापर्यंत प्रत्येक वेळी, यापूर्वी दिला असेल तरीही पोलिओचा डोस पाजायलाच हवा, असं आवाहन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धाराशिव यांच्या वतीने करण्यात आला आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ रविवार दिनांक 28 जून 2026।
4: SNDT महिला विद्यापीठांतर्गत नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन येथे BA इन फॅशन डिझाईन या पदवी अभ्यासक्रमाला आणि माता रमाबाई कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात BA, BCom, BSc, जनरल, MSc, मायक्रोबायोलॉजी, MSc, केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना सर्व प्रवर्गातील मुलींना मोफत प्रवेश, SC प्रवर्गासाठी स्वाधार योजनेचा लाभ, इतर मागासवर्गीयांना शिष्यवृत्तीचा लाभ। पत्ता: गोरे कॉम्प्लेक्स, समतानगर, धाराशिव। मोबाईल क्रमांक 93-10-66-66-35 आणि 93-66-66-58।
5: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 024-72-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
6: श्रोते हो, आज रात्री 8:15 लोकरंग या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या। तर ऐकायला विसरू नका, आज रात्री ठीक 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून।
7: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे संरक्षण, उद्याच्या भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत। श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत।

0: आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
1: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकूया निरागस वाणी. चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद. दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून.
2: आकाश

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
2: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली. या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत. यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली.
4: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते.
3: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं. ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले. टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
5: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल.
3: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती. पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं. सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
6: नीट पेपर फुटे असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रति त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही.
3: या परीक्षेसाठी यंदा 4,28,000

0: 122 परीक्षार्थी बसले होते. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 जणांवर बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला. मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश तर रोग सहाय्य जीवनावश्यक वस्तू आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिन्हा किदांबी श्रीकांत

0: रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य एमएसएमई अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. एमएसएमई दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: चाटला यांचे नवीन शोरूम चाटला पॅटनी सेंटर. रेशमी साड्या, शालू व लग्नाचा बस्ता होलसेल रेट मध्ये. चाटला पॅटनी सेंटर, चाटला चौक, सोलापूर.
4: नवीन टाटा कार घेण्याचा प्लॅन आहे, मग हा मेसेज तुमच्यासाठीच आहे. आताच बुक करा,
5: कारण 1 जुलैला टाटा मोटर्स कार्सच्या प्राइसेस 50,000 वाढण्याची शक्यता आहे. प्राइस वाढण्याआधीच तुमची फेवरेट टाटा कार घेण्याची संधी सोडू नका.
4: ओ वाव, म्हणजे खरेदीसाठी आताच बेस्ट टाइम आहे.
5: हो, आणि दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आजच फेवरेट टाटा कार घ्या आणि सोबतच 4 लाख रुपयांपर्यंतचे एक्सक्लुसिव्ह आणि ऍडिशनल बेनिफिट्स मिळवा. आजच आपल्या जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या. अटी लागू.
6: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
7: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
8: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSE सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
7: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
8: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
9: श्रुतीहो प्रसारित करत आहोत रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.
10: सुंदर ते ध्यान, मोठे मोठे कान, पार्वतीचा गणपती.

ध्यान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पुरण

एकान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान. गाडी नको घोडी नको उंदराचा मान, गाडी नको घोडी

मान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान सुंदर ते ध्यान मोठे मोठे कान पार्वतीचा गणपती

आत्ताच आपण रुक्मिणीबाई साहेबराव शिंदे यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्या ऐकल्यात. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे.

रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकर यांचं. यांना ऐकायचं आहे नीळकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम पोस्ट अष्टाकासार, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील आणि समस्त पाटील परिवार यांचं यांना ऐकायचं आहे. गुपचूप या चित्रपटासाठी मधुसूदन कालेलकर यांचं गीत गायलं आहे सुरेश वाडकर यांनी. संगीत आहे अनिल अरुण यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

0: जागरूक पालक निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रुती हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या, भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।
1: कार्यक्रमात आता ऐकूया गुलछणी या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। गायला आहे आशा भोसले यांनी। या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत गणेश पेठ पाथर्डी येथून, अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे। तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत।

जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, वर्षाताई वायाळ, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, सोहम देशमुख, प्रणाली देशमुख, सान्वी देशमुख आणि समस्त राजे जाधव देशमुख आणि वायाळ परिवार यांना ऐकायचं आहे मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गीत. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमात आता ऐकूया अपराधी या चित्रपटासाठी ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवने यांचं गीत. गायला आहे सुदेश भोसले, अनुपमा देशपांडे आणि सहकाऱ्यांनी. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत शिवनेरी नगर परंडा जिल्हा धाराशिव येथून दिनेश अडगळे, संगीता अडगळे, भारती प्रगती, श्रावणी चव्हाण, समस्त अडगळे आणि चव्हाण परिवार. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत बीड येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, वैशाली शैलेश गव्हाणकर, श्वेता सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर आणि समस्त गव्हाणकर परिवार यांचं यांना ऐकायचं आहे. माझा पती करोडपती या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत

0: जागरूक पालक, निरोगी बालक आणि सशक्त भारत। श्रोते हो, आपल्या बाळाच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यासाठी एक छोटस पण अत्यंत महत्वाचं पाऊल उचलूया। येत्या रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब जरूर पाजा। यापूर्वी दिलेला असला तरीही 2 थेंब जीवनाचे, संरक्षण उद्याच्या, भविष्याचे। 28 जून 2026 रोजी जवळच्या पोलिओ बूथवर जाऊन आपल्या बालकास पोलिओ लस द्या। वेळ 8 ते 5 वाजेपर्यंत।
1: कार्यक्रमातील यानंतरचे हे पत्र आहे समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे, अतुल गलांडे आणि अनुजा गलांडे यांचं। यांना ऐकायचं आहे सुशीला या चित्रपटासाठी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। गायला आहे सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी। तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील त्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.